नमस्कार सोलापुर, श्रुतिहो सुप्रभात। FM 103.4 MHz पर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 13 आषाढ 1948, 5 जुलै 2026। सकाळचे 5:56 झालेली आहेत। आता आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खान सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जॉनपुरी आपण ऐकत आहोत. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या मी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: आता ऐकूयात संत जनाबाईंची रचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे मीना खडीकर आणि उषा मंगेशकर यांचं.

0: श्रोतेहो, याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. आता विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकूया.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता. लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे.
2: श्रोतेहो, ग्रामगीतेतील यात्रा मेळे हा 24वा अध्याय आपण समजून घेत होतो. गावातील यात्रा आणि मेळे उत्सव कसे साजरे करावेत हे सांगताना महाराज म्हणतात की यात्रा मेळ्यांमधून राष्ट्रीयतेची रुची कशी वाढवता येईल बरं ते पाहावं, देश वैभवाच्या उच्च स्थानावरती कसा पोहोचेल ते पाहावं. यात्रा उत्सव उच्च दर्जाने चालू राहण्यासाठी ग्रामस्थांच्या मनवर्तनामध्ये बदल झाले पाहिजेत. यात्रा उत्सवांमध्ये संचार कसा करावा, सर्वांशी व्यवहार कसा करावा, अहो इतकंच काय, रस्त्यानं कसं चालावं, कसं बसावं, कसं बोलावं, घरात समुदायात कोणता वर्तन विचार ठेवावा, हे सगळं योग्य पद्धतीनं लोकांना शिकवता येईल का असा विचार ग्रामस्थांनी करावा असं संत तुकडोजी महाराज सांगतात. यासाठी महाराज उदाहरण देतात. स्वामी दयानंद महाराजांच्या आर्य समाजानं यात्रेच्या आणि तिच्या उत्तम सुधारणेच्या आयोजनासाठी म्हणून अनेक प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा मागोवा प्रत्येक ग्रामस्थानं घेतला पाहिजे. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांची सेवा मंडळ समिती सुद्धा यात्रा शुद्धीसाठी सदा प्रयत्नशील राहिलेली आपल्याला दिसेल. तेही प्रत्येकानं समजून घ्यावं. एकूणच काय, यात्रा मेळे यांच्या आयोजनाचा प्रश्नही तितकाच महत्वाचा असतो. यात्रांसाठी खूप सारे लोक येतात तेव्हा प्रभावी नियोजन केलं गेलं पाहिजे. यात्रेमध्ये लोकांना कथा आणि कीर्तनं अगदी सहज ऐकायला मिळतील असा प्रयत्न ग्रामस्थांनी करावा. एकूणच समूहाच्या जीवनाचा लोकजीवनाचा लौकिक कसा वाढवता येईल यासाठी संतांच्या चरित्रांचे पारायण इथं घडवून आणावं. आलेल्या लोकांची अगदी सहज व्यवस्था व्हावी, त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेतली जावी. यात्रेतील भेटी या परस्पर आदरानं भरलेल्या असाव्यात. विचारांची उत्तम देवाणघेवाण झाली पाहिजे. गरज लागेल त्याप्रमाणे विविध समित्यांची योजना करावी. वेगवेगळ्या प्रदर्शनांचं आयोजन यात्रा मेळ्यांमध्ये जरूर करावं. भिन्न भिन्न पंथीयांची संमेलनं मात्र या काळामध्ये घेण्याचाही प्रयत्न करावा. त्यातूनच मग जे काही मौलिक विचार लोकांना ऐकायला मिळतील त्यातून निर्भेळ अशी विचारांची एक बैठक लोकांच्या मनमंदिरात तयार होईल. नाना प्रदर्शने उपयुक्त नाना

0: थोडीही त्यात तैसेची लोकशिक्षणाचे समस्त कार्यक्रम योजावे. लोकशिक्षण, जनतेमधील सुधारणा या सगळ्या गोष्टी शिरोधार्य मानाव्यात. दांभिकतेचा थोडाही भाव नसलेले, कुणाच्या भावना जराही न दुखवणारे असं काही यात्रांचं नियोजन असावं. यात्रांच्या एकूणच वातावरणामध्ये भिन्नपणा नको. व्यक्त होणाऱ्या विचारांची जाहीर कसोटी लागली पाहिजे. हत्ती दिसो लागता सगळा, मग कोणीही एकांगी आंधळा. भुलवू न शके वेगवेगळा भागची हत्ती म्हणोनी. संत देवांच्या नावावरती पंथ निर्माण होत असले तरी त्यांची शिकवण सत्य संदेशापरी लखलखीत असावी. गुरु गोविंद सिंहांचा ग्रंथ साहेब, ज्ञानदेवांचा वारकरी संप्रदाय म्हणजे आहे तरी काय हो, भाविकांना सद्भावे उद्देशानं दिलेलं शुद्ध ज्ञानच तर आहे ते. पंथांमध्ये वैविध्य असलं तर काय झालं, सद्धर्म प्रकाश पसरवणं हाच तर त्यांचा मुख्य उद्देश असतो. मग हे सगळ्यांनी ध्यानी नको का घ्यायला. ऐसे कार्योत्सव चालता गावी, तीच भूपंढरी समजावी. जेथे नर नारी प्रसन्न बरवी, दुःखी कोणी असेना. ऐसे न करती आपुल्या गावी, तीर्थे घडली जरी अवघी. परिमुक्ती न पावे जीवी, तुकड्या म्हणे. या शब्दात संत तुकडोजी महाराज यात्रा नियोजन शुद्धीचं मार्गदर्शन करतात आणि हा अध्याय या ठिकाणी संपवतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात. लेखिका आणि संवादिका होत्या अश्विनी मोरे.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.
3: जाहीर निमंत्रण. ड्रीम फाउंडेशन आणि श्री हरीश पवार सर यांच्यातर्फे 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसंच पुण्यातील प्रेरणादायी मार्गदर्शक आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांसोबत काम केलेले DRDOचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अशोक नगरकर यांचं व्याख्यान रविवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृह इथं होणार असून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक काशीनाथ भतकुणकी सर यांनी केलं आहे. संपर्क 72190-999-55. राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलासवासी श्रीधरावजी मार्तंडे यांच्या 21व्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी इथल्या पेठेतील मारुती मंदिरात रविवारी 5 जुलै रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. उत्तर सोलापूर तालुका, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येनं येऊन रक्तदान करून सहकार्य करावं असं आवाहन श्रीधरावजी मार्तंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय. रक्तदान श्रेष्ठ दान.
2: FM 103.4 MHz वरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून देखील आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:30 होत आहेत. आता सोलापूर दिनांक.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
5: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
6: ऍडमिशनचं काम झालं.
5: आणि एवढी मोठी फी?
6: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची. श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपये पर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपया पर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
5: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
6: मोबाईल 90-96-222-325.
7: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी.

आषाढीवारीत अत्यावश्यक रुग्णांकरता प्रथमच एअर अँब्युलन्सची सुविधा देणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नव्या 21 सदस्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी सुरू. जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात उद्या सहकार आयुक्तांकडे बैठक. राज्यात पावसाचा जोर आणखी 3 ते 4 दिवस राहणार. मुंबईसह 6 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट. आणि आयसीसी वुमन्स टी20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये आज विजेतेपदासाठी लढत.

आता घडामोडी विस्तारानं आषाढीवारीच्या इतिहासात प्रथमच अत्यावश्यक रुग्णांना तातडीनं सेवा देण्यासाठी एअर अँब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल पंढरपुरात दिली. पालखी मार्ग आणि पंढरपुरातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आरोग्य आढावा बैठकीत ते बोलत होते. वारीत वारकऱ्यांच्या सुविधेसाठी 43 ठिकाणी आयसीयू, 156 ठिकाणी आपला दवाखाना, 353 रुग्णवाहिका आणि 3000 अधिक वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात येणार असून खासगी रुग्णालयामध्ये 10% खाटा आरक्षित केल्या जाणार असं त्यांनी सांगितलं. काल त्यानंतर त्यांनी वाकरी तळावर सोयीसुविधांचीही पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागेवरून विजयी झालेल्या 21 नवनिर्वाचित सदस्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर हरकती प्राप्त झाल्यानं जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे चौकशी आणि सुनावणी सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्यानं नगर परिषदांचे 11, महापालिकेचे 5, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 5 उमेदवारांचा समावेश आहे. बहुतांश प्रकरणं ही कुणबी मराठा, बेडा जंगम आणि लिंगायत वाणी प्रवर्गातील आहेत. राज्य शासनानं प्रमाणपत्र सादर करण्याची 1 वर्षासाठी मुदत दिली असली तरी या चौकशीत पुरावे सादर करण्याचे आदेश संबंधित उमेदवारांना देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्यासोबत प्रशासकांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेचे प्रशासक कुंदन भोळे हे निवडणूक कार्यक्रमाबाबतचे शपथपत्र न्यायालयात सादर करणार आहेत. या शपथपत्रावर आणि निवडणूक प्रक्रियेच्या पुढील नियोजनावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलं. राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखी 3 ते 4 दिवस कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 8 जुलैपर्यंत उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं. दरम्यान आज पुण्यासह सातारा, रायगड, ठाणे, मुंबई या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंढरपूर ते मनसर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या भक्त निवासाच्या नूतन वास्तूचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं. या सोहळ्याला माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी ही वास्तू वारकऱ्यांसाठी भक्ती आणि सेवेच्या हक्काचं केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला. तसंच पंढरपूरच्या विकासासाठी सुमारे 4000 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मान्यता नसलेल्या 4 शाळांवर शिक्षण विभागानं कारवाईचा बडगा उगारत त्या तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये मातोश्री कलाराजे विद्यालय मंद्रूप या एकाच शाळेत 173 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांचे भवितव्य धोक्यात आलंय. या शाळेशिवाय ट्राय पब्लिक स्कूल हातूर, नागेश करजगी इंग्लिश मिडियम स्कूल कंदलगाव आणि धानप्पा बिराजदार होनमुर्गी या अन्य 3 शाळांचाही समावेश आहे. या शाळांना नोटीस मिळून ही शाळा सुरू ठेवल्यास प्रतिदिन 10,000 रुपयांचा दंड आकारण्याचा इशाराही गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे. शक्तीपीठ बाधित शेतकरी समितीने 20 ते 24 जुलै दरम्यान पंढरपुरात सद्बुद्धी दिंडी आणि मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. शेतकरी समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. माजी खासदार राजू शेट्टी, विनायक राऊत यांनी विविध जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून परभणी, लातूर, बीडसह विविध जिल्ह्यात मेळावे घेतले जाणार असून येत्या महिनाभरात कोल्हापुरात राज्यव्यापी महिला परिषदेचं आयोजन केले जाणार असल्याचंही फोंडे यांनी सांगितलं. आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूरात येणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावं यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काल भीमा नदीच्या वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः वाळवंटातील कचरा उचलून या मोहिमेत सहभाग घेतला. या वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून भाविकांनी आणि नागरिकांनी कचरा कुठेही न टाकता कचरा कुंडीतच टाकावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि एकसमान पद्धतीनं मिळण्यासाठी शासनानं महत्वाच्या 6 सेवांसाठी राज्यभरात एकच युनिक फॉर्मॅट लागू केलाय. यामध्ये रहिवास, उत्पन्न, वय, राष्ट्रीयत्व, आदिवास यासह विविध प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

0: यामुळे बनावट प्रमाणपत्रांना आळा बसेल. डिजिटल स्वाक्षरीयुक्त ही सर्व प्रमाणपत्र नागरिकांना आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाईन उपलब्ध होणार असल्यानं वेळेचीही मोठी बचत होणार आहे असं सांगण्यात आलं. बफर साठ्यातील कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारनं खरेदीदारामध्ये 13% वाढ केली आहे. यामुळे कांद्याचा सध्याचा खरेदी दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपयांवर गेला आहे. हा सुधारित खरेदी दर आजपासूनच लागू झाल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. बफरसाठी नाफेड आणि एनसीसीएफकडून सध्या कांद्याची खरेदी सुरू आहे. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
0: या घडामुळे आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईहून सोलापूरसह दक्षिण भारताच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या निर्धारित वेळेपेक्षा काल उशिराने धावल्या. त्याचा फटका सोलापूरला येणाऱ्या वंदे भारत गाडीलाही बसला. ही गाडी 2 तास उशिराने निघाली. भंडारगावटे विविध कारागिरी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शेतीपंपाला पूर्वीप्रमाणेच 8 तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने काल मोहोळ मंद्रूप महामार्गावर कुरुळ येथे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर आव्हान देणारी याचिका नागेश ताकमोगे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर हत्तुरे यांना 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. सोलापूरात एसटी स्टँड परिसरात विलानी पेट्रोल पंप ते नरवीर तानाजी चौक मार्गावर ड्रेनेज लाईन दुरुस्ती आणि नवीन लाईन टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता आजपासून बंद करण्यात येणार आहे. राज्यातील अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघानं येत्या 7 आणि 8 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. अनुदानासह विविध मागण्यांबाबत शासनाकडून कोणतेही ठोस निर्णय न झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या 2 दिवसात राज्यातील सर्व संबंधित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शनं करण्यात येणार आहेत असं संघटनेचे खंडेराव जगदाळे यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथे झालेल्या वर्ल्ड परफॉर्मिंग आर्ट्स चॅम्पियनशिप सीझन 8 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरच्या अनुष्का श्रीकांत आरकाल हिने भरतनाट्यम प्रकारात देशात आणि परदेशातून आलेल्या 45 ते 50 स्पर्धकांना मागे टाकत 3रा क्रमांक पटकावला. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या डीआर श्रीराम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अनुष्का ही 6वीत शिकत आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशीचे अखेर भारतीय वरिष्ठ संघात काल शनिवारी पदार्पण झालं. 15 वर्ष 99 दिवस वयाच्या सूर्यवंशीला इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात पदार्पणाची संधी देण्यात आली. वैभवनं सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला आहे. सचिनने 16 वर्ष 205 दिवस या वयात भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1991 पदार्पण केलं होतं. दरम्यान काल वैभवनं पदार्पणाच्या सामन्यात 10 चेंडूत 14 धावा काढल्या. आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघात जेतेपदासाठी लढत होणार आहे. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांमधील हा ऐतिहासिक सामना भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता सुरू होईल. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीनं यंदा बक्षिसाची रक्कम वाढवली असून विजेत्या संघाला ट्रॉफीसह 22 कोटींपेक्षा अधिक तर उपविजेत्या संघाला सुमारे 11 कोटी रुपये मिळणार आहेत. 6 वेळा विजेतेपद पटकावलेला ऑस्ट्रेलिया आणि दुसऱ्यांदा जेतेपदासाठी उत्सुक असलेला यजमान इंग्लंड यांच्यातील हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे. आता तापमान. काल सोलापूरात नोंद केलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 29.9°, किमान 23.7°. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. आषाढी वारीत अत्यावश्यक रुग्णांकरता प्रथमच एअर अँब्युलन्सची सुविधा, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची घोषणा. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 21 सदस्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी सुरू. जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात उद्या सहकार आयुक्तांकडे बैठक. राज्यात पावसाचा जोर आणखी 3 ते 4 दिवस राहणार. मुंबईसह 6 जिल्ह्यांना आज

0: अलर्ट आणि आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये आज रंगणार विजेतेपदासाठी लढत. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आजचं संकलन केलं होतं पत्रकार सुदर्शन सुतारी यांनी.
3: अक्कलकोटमध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत एमडी रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजीमध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99220 30363 किंवा 94226 32200.
4: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
6: जय श्रीराम. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं अयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती सोलापुरातच यावी यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. 5 एकरावर भव्य साकारणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू, सिमेंट, विटा, फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता. ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल 99212982848.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
2: श्रोतेहो, आता जाणून घेऊयात आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक असून आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं महत्वपूर्ण योगदान आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हवामानातील अनिश्चितता, जमिनीचा ऱ्हास आणि सतत एकाच पिकाची लागवड आणि रोगकिडींचा वाढता प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन उत्पादनावर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीनची लागवड करत असताना खरीप हंगामासाठी योग्य ते व्यवस्थापन करणं आणि योग्य दिशा ठरवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सोयाबीनवरील रोग वाढण्यामागे अनेक बाबी कारणीभूत आहेत. सोयाबीनची सतत एकाच जमिनीत करण्यात येणारी लागवड, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं घटतं प्रमाण, सोबतच पावसातील अनियमितता आणि उष्ण तापमान या बाबी सोयाबीनवर रोग वाढवण्याकरिता प्रामुख्यानं परिणामकारक ठरतात. यासोबतच सोयाबीनमध्ये होणारं असंतुलित खत व्यवस्थापन, सोयाबीनमध्ये निकृष्ट किंवा प्रक्रिया न केलेलं बियाणं, पांढरी माशी आणि इतर रसशोषक किडींचा होणारा प्रादुर्भाव, शेतात पाणी साचणं आणि खराब निचरा व्यवस्था ही देखील कारणं महत्वाची आहेत. तेव्हा यंदा खरीपामध्ये सोयाबीनची लागवड करत असताना योग्य वाणाची निवड, बीज प्रक्रिया, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर रोग आणि किडींचं नियंत्रण या एकात्मिक पद्धतीचा अवलंब केला तर सोयाबीनचं अधिकाधिक उत्पादन मिळवणं सहजरित्या शक्य होणार आहे. यासाठी शिफारशीत केलेल्या अधिक उत्पादनक्षम आणि हवामानाचा ताण सहन करणाऱ्या, सोबतच प्रमुख कीड आणि रोगांना तुलनेनं कमी बळी पडणाऱ्या वाणांची आपण निवड केली पाहिजे. योग्य वाण निवडल्यास पिवळा मोझॅक विषाणू, चारकोल रॉट, रायझोक्टिना एरियल ब्लाइट, अँथ्रेक्नोज अशा रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास आपल्याला मदत होते. यासाठी पीडीकेव्ही आंबा, सुवर्ण सोया, एमएयुएस 725, एमएयुएस 621, पीडीकेव्ही यलो गोल्ड, फुले दुर्वा अशा वाणांची निवड

पण केली पाहिजे. एकाच वाणावर पूर्णतः अवलंबून न राहता दोन तीन वेगवेगळ्या कालावधीचे वाण निवडले तर हवामानातील अनिश्चिततेचा धोका आणि यंदाच्या वर्षी हवामान विभागानं भाकित केलेला अल निनोचा प्रभाव कमी करणं सहज शक्य होणार आहे. सोबतच पिवळा मोझॅक विषाणू नियंत्रणासाठी त्याचा प्रसार करणाऱ्या पांढऱ्या माशीवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. सतत सोयाबीननं घेता हरभरा गहू ज्वारीसारख्या पिकांची फेरपालट करावी. यामुळे जमिनीतील रोगकारकांचं प्रमाण अत्यंत कमी होतं. जमिनीमध्ये सेंद्रिय खत शेणखत कंपोस्ट आणि जैविक घटकांचा वापर वाढवला पाहिजे. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं तर चारकोल कूज सारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. आपल्या शेतामध्ये पाणी साचू देऊ नये, विशेषतः

होते आहे. आपल्या शेतामध्ये पाणी साचू देऊ नये, विशेषतः सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगला निचरा ठेवल्यास कॉलर रॉटचं प्रमाण देखील अत्यल्प होतं अथवा पूर्णतः संपुष्टात येतं.

श्रोते हो, आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. तर 7:40 भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम, सकाळी 8 समाचार प्रभात आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर 8:15 साठेज ऑर्थो स्पाइन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. तर 8:20 दागिना सोन्याचा असो वाहिऱ्यांचा दागिना म्हणजे पुणे गाडगिळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: सकाळी 8:40 मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहात, तर 9 दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम नो युअर इंग्लिश हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत सकाळी 9:10. तर खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत 9:15. 9:20 क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम, तर सकाळी 9:30 ते 10 या वेळेमध्ये विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चित्रवेला आम्ही प्रसारित करू 10:00. तर बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालसभा 10:30. सकाळी 11 जितेंद्र घुडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, तर सकाळी 11:10 आपण आनंद घेणार आहात मराठी गाण्यांचा, तर 11:30 हिंदी गाणी आम्ही प्रसारित करणार आहोत. या आणि अशाच मनोरंजक कार्यक्रमासाठी ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ. सकाळचे 6:50 होत आहेत.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर. फोन 2315156. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
5: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
4: आणि तुझ्या 1,00,000 शरीराचं चेकअप?
5: नाही ना.
4: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, बा विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
5: अरे पण कुठं करू?
4: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
5: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक सोलापूर इथं.
4: अगदी बरोबर, फोन नंबर माहितीये ना?

0: पंच्याऐंशी पंचावन्न.
1: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
0: सीर सलामत तो पगडी 50.
1: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.
2: आता हिंदी भक्तिगीत आपण ऐकूया.

0: उषा मुळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं सुभाष जैन यांचं भक्तिगीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अनुप जलोटा यांनी.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 90-49-36-60-77 आणि 97-66-17-24-18.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
4: मोबाईल 91-72-710-499.
3: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
3: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95-79-790-940.
5: अहो काका, मिठाई काय वाटतंय?
1: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
5: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
1: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
5: मोबाईल 73-5000-25-47 आणि 84-11-966-700.
6: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
7: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
6: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
7: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
8: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
9: इंस्टा की स्टोरी, फेसबुक ची लाइक्स, लाहोटी ची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
10: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
11: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
12: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96-37-91-22-88.
3: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
1: मोबाईल 77-19-92-22-55.
0: आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ. सकाळचे 7:01 झाले. या जाहिरात प्रसारणानंतर एक गाणं गुणगुणण्यासाठी.
13: चलो निकले गए
14: जय नेहा की.

श्रुती हो, आजच्या एक गाणं गुणगुणण्यासाठी या कार्यक्रमात बंदिश या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल,
1: तसेच सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून चांदला बॅटरी सेंटर सोलापूर।
2: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz वरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून। सकाळचे 7:07 होत आहेत, यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

जय राम। श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस। त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल। एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना। आणि मग पाळणारी

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम

0: आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉ मथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्र, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी, महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा, सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथं नुकत्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स बनवत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी टाकतायत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होतीये. गुगल मॅपवरती सुद्धा लोहगडमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉईंट, केतन पॉईंट असा आता झालेला आहे. हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला सांगून ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरत आहेत हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष, सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी, गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रकार अनुचित चालले आहेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना, दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठे मंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्रफळ 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टरवर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, मक्का तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून महेश भिसे.
0: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील झिरो फाटा इथं दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदानही केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथं उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथं झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब।
3: आम्ही आपल्याशी बोलत आहोत।

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सकाळचे 7:21 झाली आहेत.
1: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर.
2: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हीलचेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्पदरात मिळतात.
1: तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
2: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्पदरात रक्त तपासण्या केल्या जातात.
1: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर. मोबाईल 9330978-1512.
2: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
6: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
7: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं.
6: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं. प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
7: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं.
0: श्रोते हो, ऐकायला विसरू नका गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं हा कार्यक्रम आज रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. या कार्यक्रमाचा आजचा आहे 25वा भाग, म्हणजेच रौप्य महोत्सवी भाग. हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर.
8: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
9: ऐका साहित्य संपदा.
10: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
9: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी.
8: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
9: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
8: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: उर्वरित खंडांविषयी देखील आम्हाला सांगा.
1: आता जो सहावा खंड असणार आहे तो उद्योगधंदे आणि व्यापार.
0: हा,
1: आज जगभरात जे उद्योगधंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना, त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे सातवा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील, म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानानं शेतीवर जे परिणाम घडून आलेले आहेत त्याचं विवेचन विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे शेतीविषयक अर्थशाखांचंही विवरण त्यातील, आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
0: सर, हे खूपच छान आहे, कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे, आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील तर मुलांना
1: समजायला
0: आवडेल, आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल, म्हणजे शेतकी विषयी असेल, अवकाशातली असेल, तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
1: अगदी अगदी.
0: श्रोते, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्वाचं आहे, आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखीन आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
1: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवरील माहिती सुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणारच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा, आधुनिक भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा, जो नववा खंड असणार आहे. या खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेळोवेळी जे काही कला प्रकार उदयास आले त्याच्या सुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड जो असणार आहे क्रीडा, खेळ आणि मनोरंजन या विषयावरचा.
0: खूपच छान सर. क्रीडा, मनोरंजन, खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे, कारण ती काळाची गरज आहे. तर विशेष असं काय असणार आहे?
1: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था, व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखे जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. अकरावा जो खंड आहे थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे.

0: आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे, राजकीय सामाजिक सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे, म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्र रेखा सुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्की सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्यांचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: Aquí.
1: Aquí.
0: Aquí ya, Maraquí.
1: Aquí.
2: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
3: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: जाहीर निमंत्रण. ड्रीम फाउंडेशन आणि श्री हरीश पवार सर यांच्यातर्फे 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसंच पुण्यातील प्रेरणादायी मार्गदर्शक आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांसोबत काम केलेले DRDO चे वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अशोक नगरकर यांचं व्याख्यान रविवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृह इथं होणार असून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक काशीनाथ भतकुणकी सर यांनी केलं आहे. संपर्क 72190.

0: 9995955.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोर टिकची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोर साडी.
2: आकर्षक साड्या तेही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
3: श्रोतेहो, आता भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची रचना, अजित कडकडे यांच्या स्वरात संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: संचालक कैलासवासी श्रीधरावजी मार्तंडे यांच्या 21व्या स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी इथल्या पेठेतील मारुती मंदिरात रविवारी 5 जुलै रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. उत्तर सोलापूर तालुका, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करून सहकार्य करावं असं आवाहन श्रीधरावजी मार्तंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय. रक्तदान श्रेष्ठ दान.
1: भावधारा या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनातील उमाकांत काणेकर यांची रचना शोभा गुरुटू यांच्या स्वरामध्ये.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य,
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं हा कार्यक्रम आज रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. आज या कार्यक्रमाचा आहे रौप्य महोत्सवी भाग. हा विशेष भाग आपण ऐकायला विसरू नका. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून आज रात्री 10 ते 11 या वेळेत भावधारा या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत. नाग देशपांडे यांची रचना, मंगलानाथ यांच्या स्वरात, संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सोलापुरातील सुप्रसिद्ध एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन अर्थात मणका रोगतज्ञ डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाइन केअर अँड टायनी ग्लँड क्लिनिक दत्त चौकातल्या टोळाच्या बोळात आहे. हॉस्पिटलचा मोबाईल क्रमांक आहे 78 87 73 54 82. डॉक्टर साठे सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आज आपण बोलूया पाठदुखी, कंबरदुखी आणि चालताना होणारे त्रास याबद्दल. कंबर नेमकी कुठं दुखते त्याच्यावरून त्याच्यावर उपचार केले जातात की कसं?
1: अगदी करेक्ट की कंबर नक्की कुठे दुखतीये हे जेव्हा आपण पेशंटला तपासून बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे फॅसेट जॉईंटमुळे होणारं पेन आहे, डिस्कमुळे होणारं पेन आहे का नसांमुळे होणारं पेन आहे. आणि प्रत्येकाचे उपचार पद्धती वेगळी आहे.
0: खरंच आहे. तर विना ऑपरेशनद्वारे आपल्याला काय कसे उपचार करता येतील याच्यामध्ये?
1: तर कंबरदुखीसाठी आता जनरली 100 पैकी 95% लोकांना आपण विना ऑपरेशनच ट्रीटमेंट देतो. आता जर फॅसेट जॉईंटमुळे जर पेन होत असेल तर त्याला फॅसेट जॉईंट इंजेक्शन नावाचा एक प्रकार आहे. जे आपण मणक्याचे जे छोटे जॉईंट आहेत त्यांना सप्लाय करणारी जी नस आहे त्याला आपण ते इंजेक्शन देऊ शकतो.
0: बर,
1: हा एक प्रकार झाला. दुसरा इंट्रा डिस्कल इंजेक्शन म्हणून म्हणतो. म्हणजे मी इतके पेशंट पाहिले आहेत की जे 2-3 वर्ष फक्त पाठदुखीमुळे सोलापूर, पुणे, हैदराबाद सगळ्या प्रकारचे सगळ्या पथीचे सगळे डॉक्टर करून झाले पण पाठदुखी जात नाही,
0: थांबत नाही. हा,
1: हे असे तरुण लोक अनेक आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे की त्यांच्या डिस्कमध्ये इश्यू असतो आणि त्याच्यामुळे त्यांना डिस्कोजेनिक बॅक पेन असतं, त्यांची डिस्क उसवली गेलेली असते. तर त्यात आपल्याला काय करता येतं की डिस्कच्या आत इंजेक्शन देता येतं किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे त्याची उपचार करता येते. तर हा एक बिना ऑपरेशन करता येण्यासारखं टेक्निक आहे.
0: श्रुदेव, आपल्यालाही पाठदुखी, कंबरदुखी किंवा चालण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांना भेटू शकता. डॉक्टरांचा पत्ता साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर, दत्त चौक, टोळाचा बोळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82. 7887735482. पूर्वी असं म्हणायचं की मणक्याचं ऑपरेशन झालं की माणसाला हालचालच करता येत नाही, तो पूर्ण बेडरिडनच राहतो, असं काही आता राहिलेलं
1: नाही. आता हे अजिबात असं राहिलेलं नाही. हे खूप मोठ्या प्रमाणातला एस्पेशली ग्रामीण एरियामध्ये गैरसमज आहे. आणि कित्येक पेशंट मला म्हणतात की ह्याचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर तो लुळा झाला किंवा मणक्याचं ऑपरेशन करू नका म्हणतात नाही तर लुळं पडतंय. हे इतक्या जणांकडनं मी ऐकलंय. पण मला आपल्या सगळ्या श्रोत्यांना हे सांगायचंय की तो काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. कंबरेचे, मणक्याचे जितके ऑपरेशन आपण करतो ते फार स्पेसिफिक असतात, स्पेसिफिकली टार्गेटेड ऑपरेशन हे असतात आणि त्यात आपण नसा मोकळ्या करतो आणि पूर्ण अधू होण्याचा तर धोका नसतोच नसतो. कारण याचं असं की आपण जेव्हा लोअर लंबर लेवलवर म्हणजे चौथ्या पाचव्या मणक्याच्या मध्ये ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणात त्रास आढळतो आपल्याला, त्या मणक्यांमधनं ज्या नसा बाहेर पडतात त्यांचं काम आहे पंज्याची हालचाल करणे किंवा पायाच्या अंगठ्याची हालचाल करणे.
0: बर,
1: तर जर आपलं म्हणजे धरून चाला की सर्जरीमध्ये प्रॉब्लेम येणारच आहे तर मॅक्सिमम काय होऊ शकतं तर पंज्याची हालचाल कमी होऊ शकते किंवा ग्रेट टो किंवा बिग टो मोठ्या अंगठ्याची हालचाल कमी होऊ शकते. हे त्यातल्या त्यात वाईटात वाईट काय ते होऊ शकतं. पण हे जे अधू होतंय, लुळं पडतंय, हे जे ते अगदी गैरसमज आहेत. आणि आजच्या मॉडर्न टेक्निकमध्ये म्हणजे 99% लोकांना तर हे असं होत नाही, 1% लोकांनाच हा धोका जाणवतो, तो सुद्धा वरच्या लेवलला ऑपरेशन केल्यामुळे. म्हणजे कंबरेच्या 1, 2, 3, 4, 5 मणके जे आहेत तर त्यातल्या 1, 2 मध्ये ऑपरेशन केल्यावर वगैरे असा त्रास होण्याची शक्यता असते. पण जनरली 99% पेशंटना 4, 5 आणि 5S1 असं खालच्या 2 मणक्यामध्येच त्रास असतो आणि त्याच्यात ह्या ऑपरेशन केल्यामुळे काहीही
0: त्रास होऊ शकत
1: नाही. म्हणजे होऊ शकत नाही कारण ते ऑलरेडी नसा बाहेर पडलेले असतात.
0: खरंच आहे. पण कंबरदुखीचा हा त्रास हा जास्त करून स्त्रियांमध्ये आढळतो का पुरुषांना पण होऊ शकतो?
1: स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये हा आजार होऊ शकतो. त्यातल्या त्यात लंबार कॅनल स्टिनोसिस नावाचा जो प्रकार असतो की ज्याच्यामध्ये जॉईंटमध्ये मणक्याच्या 2 मणक्याच्या मधल्या जॉईंटमध्ये आर्थरायटिस होतो, त्यांना सूज येते आणि काही लिगामेंट्स असतात ती जाड होतात आणि त्या नसांना दाबायला लागतं. तर ह्याच्यामध्ये काय होतं की पेशंटला पुढे वाकल्यावर जरा बरं वाटतं, स्ट्रेट उभं राहिलं तर दुखायला लागतं. म्हणून कित्येकदा आपण असे पेशंट बघतो की जे ज्यांना

0: पुढे वाकून चालणं प्रेफर करतात.
1: हा श्रोते हो, पाठदुखी कंबरदुखी याबद्दलची अधिक माहिती आपण या नंतरच्या भागात घेणार आहोत. डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाईन केअर सेंटर दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे. आपण तिथे येऊन डॉक्टरांना भेटू शकता. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482. डॉक्टर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
2: साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आता दागिना सोन्याचा असो वा चांदीचा दागिना म्हणजे फक्त पुणा गाडगीळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो नमस्कार, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच भारतात आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिऱ्यांची खरेदी गुंतवणूक म्हणून किंवा हिऱ्याच्या दागिन्यांची हौस किंवा प्रतिष्ठा म्हणून खरेदी करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना त्याच्या खरेपणाची आपल्याला खात्री मिळण्यासाठी काय करावं, त्यासाठी काही सर्टिफिकेट असतं का, ते कोण देतं याची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण पीएनजीएस रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार.
4: मोडक साहेब, हिऱ्याचे दागिने खरेदी करताना असं एखादं सर्टिफिकेट असतं का जे विक्रेत्याकडून आपण घ्यावं, आणि असं सर्टिफिकेट त्या ज्वेलर्सचं असावं की थर्ड पार्टीचं असावं, अशी सर्टिफिकेट्स आपल्याला कोणत्या संस्थांकडून मिळतात?
6: सर्टिफिकेट नक्कीच घ्यावं. आपण जर बघितलं तर कालानुरूप सीझेड, अमेरिकन डायमंड, सोरास्की, आता लॅबग्रोन डायमंड आणि नॅचरल डायमंड असे सगळेच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जे काय हिरा म्हणून खरेदी करतोय वस्तू किंवा स्टोन किंवा खडा, तर तो कुठल्या दर्जाचा आहे आणि त्याचे नक्की रंग कुठला आहे, कॅरेट काय आहे, त्याचं क्लॅरिटी काय आहे, कट्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती होण्याकरता ते सर्टिफिकेट गरजेचंच आहे. कारण नुसत्या डोळ्यांनी कलर आणि त्यातली क्लॅरिटी आणि त्यातले कट्स हे इतके बारकावे समजू शकत नाहीत. आणि आता तर हिरे जे येतात आपल्या दागिन्यांमध्ये जडवलेले असतात ते अगदी मायनस सेंट म्हणजे ज्याला 1 सेंट पेक्षा कमी आकाराच्या पासून ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे छोटे छोटे सेंटचे हिरे उपलब्ध असतात आणि जे बसवले जातात. तर आता असा प्रत्येक हिरा कुठे आपण काढून त्या दागिन्यातला बघणार होतो आणि त्याचा दर्जा ठरवणार होतो, तर ते दर्जा ठरवणारे ज्या संस्था आहेत, ज्या जगन्मान्य संस्था आहेत, आयजीआय किंवा जीआय लॅबोरेटरी सारख्या, तर त्यांच्याकडून त्याचं सर्टिफिकेशन जर घेतलं असेल तर आपल्याला मनाला एक खात्री असते की आपण जे खरोखरच व्हॅल्युएबल म्हणून जी वस्तू घेतोय त्याला खरंच व्हॅल्यू आहे का नाही, तो नॅचरल म्हणजे नॅचरलच आहे का नाही, त्याचा रंग कुठला आहे, क्लॅरिटी काय आहे, कट्स काय आहेत आणि त्याचं वजन काय आहे. आणि मल्टिपल ज्या खडे बसवलेले असतात त्या अशा सर्टिफिकेट्समध्ये त्या दागिन्याचं म्हणून ते सर्टिफिकेट बनवलं जातं. तर त्याच्यामध्ये एकूण किती खडे आहेत, किती किती साईजचे खडे आहेत आणि त्या सगळ्या खड्यांचं मिळून एकूण कॅरेट वजन किती आहे हे पण मेन्शन केलेलं असतं. कारण आपल्याला ते सुटे खडे काढून ते करणं शक्य नसतं, कारण दागिन्यात ते फिट केलेले असतात.
2: बरोबर.
6: त्यामुळे अशी सर्टिफिकेट घेणं चांगलं आहे आणि शक्यतो ती ज्वेलर्सची किंवा विक्रेत्याची असावीत असं मला स्वतःला वाटत नाही. असणं काही गैर नाही पण मला स्वतःला वाटत नाही. ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने ते थर्ड पार्टी आयजीआय किंवा जीआय सारख्या संस्थांकडून घेतलेलंच असावं.
4: मोडक साहेब, हिऱ्यांची खरेदी करताना जर आपण आयजीआय किंवा जीआय सर्टिफिकेट घेतलं तर त्याचा फायदा काय होतो आणि कोणत्या प्रसंगी फायदा करून घेता येतो?
6: आता त्याचा फायदा काय होतो तर आजच्या घडीला तरी ज्याच्याकडून तुम्ही खरेदी करताय त्याचकडे विकू शकताय. त्याच्याचकडे आपण एक्सचेंज करायला गेल्यानंतर तो त्याच दर्जाचे त्यावेळेला ज्या काही विक्रीची किंमत असेल त्या प्रमाणात त्याची जी काय बायबॅक किंवा एक्सचेंज पॉलिसी असेल तर तो ऍपल टू ऍपल मॅच करूनच आपल्याला देतोय का नाही हे कळू शकतं. नाहीतर मग तो घेताना म्हणणार हा ई कलरचा नाही वाटत आहे, एफ कलरचा आहे, विकताना मात्र तो ई कलरचा म्हणून विकणार. तर ह्या सगळ्या गडबडी होऊ शकत नाहीत सर्टिफिकेट असलं तर. सर्टिफिकेटवरही लिहिलेलं असेल

0: तुम्ही ई म्हणूनच घ्याल आणि परत देता नाही तो ई कलरचा म्हणूनच तुम्ही द्याल आणि त्याची पूर्ण किंमत तुम्हाला योग्य ती किंमत मिळू शकेल.
1: मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून कोणतं प्रमाणपत्र घ्यावं ते कोण देतं आणि या प्रमाणपत्राचे फायदे कोणते याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: दागिना सोन्याचा असो वा चांदीचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगे अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.
4: काय ग, एवढी कसली काळजी करतेस?
5: अहो, आपल्या नानांना कॅन्सर झालाय.
4: युवराज इलेक्ट्रॉब येथे असताना काळजी कसली मग?
5: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
4: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळं 100% नैसर्गिक आहेत.
5: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही.
4: कमी खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
5: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
4: भारतातलं तिसरं, महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
5: कुठं आहे ते?
4: विजापूर रोड, इंचगिरी मठासमोर, कुबेर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, सोलापूर.
5: मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा, विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजीसेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या

गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येईल. डॉ जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAIचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही
राऊंड ऑफ

0: 32 मधल्या एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये स्थान निश्चित केलं. आयसीसी महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 191 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या 3रा मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ट्यून केले FM 103.4 MHz वर आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 8:40 झाली आहेत.

श्रुती हो, आपल्या सर्वांसाठी अत्यंत निवांत आणि आनंददायी दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस. म्हणजेच आजचा रविवार. सुट्टीचा दिवस, त्यात बरसणाऱ्या पावसाच्या सरी, यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह असतो आणि वातावरणही अगदी रोमॅन्टिक होतं, नाही का? हवेतला गारवा, पानांवरचा दवबिंदू, मातीचा सुगंध, या सगळ्यांमुळेच निसर्गाचं सौंदर्य अधिक खुलतं. मित्रांनो, पाऊस म्हणजे निसर्गाचं मॅजिकच, नाही का? सकाळी वाहणारा थंडगार वारा आपल्याला थकव्यातून ताजतवानं करतो आणि एक वेगळीच ऊर्जा आपल्याला देतो. चला, या रोमॅन्टिक अशा वातावरणात आपण काही

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल

चहा, कॉफी आणि भजी आणि त्याचबरोबर खिडकीतून बरसणाऱ्या पावसाचा आनंद घेणं. आणि त्याचबरोबर रेडिओवरची मस्त गाणी ऐकणं. आणि एखादं छान पुस्तक हाती घेणं आणि त्यात

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: श्रोते हो, आज ऐकायला विसरू नका गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं हा कार्यक्रम रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. आज या कार्यक्रमाचा आहे रौप्य महोत्सवी भाग. मित्रांनो, पाऊस म्हणजे काय?

वैशाली सामंत यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकरणी यांची रचना आपण ऐकली, संगीत दिलं होतं निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते यांनी.

पाऊस म्हणजे काहींच्या मते लॉंग ड्राईव्ह, ट्रेकिंग आणि कोल्ड कॉफी. मित्रांनो, तुमच्या मते पाऊस म्हणजे काय? थोडसं विचार करा. माझ्या मते पाऊस म्हणजे भिजणं आणि लहानपण परत जगणं. ऐकूयात ही रचना, जी आहे कार्यक्रमात शेवटी.

0: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातली ही रचना होती कवी ग्रेस यांची, संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सकाळचे ठीक 9 वाजलेत.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्यातही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
0: आता ऐकूया देशा भविष्यातील शिक्षणाची, हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
5: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
6: श्रोतेहो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉ नितीन कदम यांच्याकडून.
7: मागील भागात आपण इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोन्ही प्रवेश परीक्षांच्या तयारीसंदर्भात, त्याचबरोबर प्रत्येक परीक्षेच्या अनुषंगानं मार्क्स किती लागतील, काय कट ऑफ लागेल, स्टेट आणि नॅशनल लेवलचे कट ऑफ काय असतील याबद्दलची माहिती पाहिलेली होती. इंजिनिअरिंगचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महाराष्ट्रातल्या काही कॉलेजेसच्या बद्दलचा आपण निश्चित विचार करू शकतो. जवळपास महाराष्ट्रात 375 ते 380 कॉलेजेस आता इंजिनिअरिंगची झालेली आहेत आणि ती जवळपास 4 ते 5 वेगवेगळ्या लेयर्स मध्ये आहेत. त्याचे ग्रेडेशन्स आहेत, जसं गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत, एडेड ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, ऑटोनॉमस अनएडेड कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटी अफिलिएटेड कॉलेजेस आहेत, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं कॉलेजेस आहेत ज्यामध्ये स्पेशली मुलांनी ही गोष्ट थोडी क्लिअर समजून

0: घेतली पाहिजे की कित्येक वेळा मुलांना इंजिनिअरिंगच्या बीई आणि बीटेक या डिग्रीमधला डिफरन्स माहित नसतो, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय. इथपासून सगळी खरं तर तयारी करावी लागते. ऑटोनॉमस कॉलेजला जात असताना तुम्ही काय पद्धतीनं प्रिपरेशन करायला पाहिजे आणि त्याचं मार्केट ओरिएंटेशन काय असेल किंवा तुम्हाला पुढच्या भविष्यातल्या प्लॅनिंग कशा पद्धतीनं करता येऊ शकेल या सगळ्यांची माहिती घेणं गरजेचं आहे. विशेष करून पालकांनी थोडी ही माहिती घ्यायचा प्रयत्न आतापासून करत राहिला तर मुलांच्या ऍडमिशनच्या टप्प्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला बरोबर अरेंज करता येतील किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला फोकस करता येऊ शकेल. एस्पेशली आता महाराष्ट्रातली सीईटीची परीक्षा झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऍडमिशनची प्रक्रिया आता सुरू होते. जस्ट रजिस्ट्रेशन डिक्लेअर झालेलं आहे आणि येणाऱ्या 12 तारखेपर्यंत इंजिनिअरिंगच्या प्रक्रियेचं रजिस्ट्रेशन सुरू होतं. त्याच्यानंतर मग ऑप्शन फॉर्म भरणं आणि बाकीचे कॅप राऊंड सगळे सुरू होणार आहेत. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत पालक म्हणून तुमच्या हातात संपूर्ण माहिती असत नाही किंवा विद्यार्थ्याला त्याच्या ब्रँच बद्दलचे क्लिअरन्स असत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया बऱ्याच वेळा आपल्याला तितकी स्ट्रॉंग करता येत नाही किंवा मुलं मग कुणाला तरी फॉलो करत राहतात. त्यामुळे पालकांना याबद्दल एक स्ट्रॉंग सजेशन आहे की तुम्ही कॉलेजेसची माहिती घेण्याचा प्रयत्न करा. जसं आता मी म्हणालो की गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, तर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजचा विचार आपण केला किंवा गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेजचा विचार केला तर ही अतिशय उत्तम कॉलेजेस आहेत. मग त्याची संख्या किती आहे, ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्याच्यासाठी मार्किंग सिस्टीम काय लागते, फक्त सीईटीचे मार्क असणार आहेत का जेईची पण मार्क लागणार, ही सगळी प्रायमरी माहिती आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. एक गोष्ट नक्की आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन्स हे बाय डिफॉल्ट तुमच्या सीईटीच्या मार्कांवर होणार आहेत आणि एडेड ऑटोनॉमसमध्ये तुम्हाला दोन गोष्टी राहतील, सीईटी 85% आणि 15% जेईच्या मार्कांवर ऍडमिशन होत राहणार आहे. त्याच्यामुळे ही प्रक्रिया इंजिनिअरिंगसाठी समजली पाहिजे. जवळपास 73% जास्त ब्रँचेस महाराष्ट्रात इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ह्या कॉलेजेसमध्ये आहेत आणि या सगळ्या कॉलेजचा विचार करता आपण कोणती ब्रँच घ्यायची याचं तुम्हाला एक फिल्टर लावणं अपेक्षित असेल. मी मागच्या कोणत्या तरी एखाद्या एपिसोडमध्ये नक्की सांगितलं असेल की मुलांच्या सब्जेक्टनं ब्रँच इंडिकेट होते, मुलांच्या इन पोटेन्शियलनं ब्रँच इंडिकेट होते, कारण ह्याबाबत आपण अतिशय सिरियस असायला पाहिजे. जसं मी काय मुलांना काउन्सिलिंग करताना सांगतो की कॉलेज हे तुमच्यासाठी फक्त 4 वर्षासाठी आहे परंतु ब्रँच ही तुमच्या अख्ख्या आयुष्यभरासाठी आहे. त्यामुळे एक वेळ कॉलेजमध्ये आता काही ठिकाणी याला थोडा क्रायटेरिया बदलू शकतो पण कॉलेज जितकं महत्वाचं तुम्ही चूज करता त्याबरोबर तुमच्या ब्रँचचं पण महत्व तितकंच असणार आहे. त्यामुळे अतिशय कॉशियसली जबाबदारीनं तुमच्यातल्या स्वतःच्या क्षमता, विषयातली असणारी आवड आणि पुढचं फ्युचर हे सगळं बघून तुम्ही ह्या ब्रँचचं निवड करणं गरजेचं असणार आहे. ऑप्शन फॉर्म जेव्हा तुम्ही भराल त्यावेळेस तुम्हाला कॅपराऊंडमध्ये ह्या सगळ्या प्रोसेस कळतील. कुठलीही गोष्ट गडबडीत चुकीची काही करू नका, प्रॉपर कन्सल्टंटला तुम्ही सल्ला विचारा किंवा प्रॉपर ज्यांना या प्रक्रिया माहिती आहे त्यांनाही विचारा. कित्येक वेळा मुलांना मार्क चांगले असतात पण ऍडमिशनची प्रक्रिया पुरेशी माहिती नसल्यामुळे कुठेही ऍडमिशन होतं आणि ते ऍडमिशन एकदा चुकलं की तुम्हाला परत ते रिकरेक्ट करता येणार नाही. त्यामुळे पुरेशी माहिती घेऊन संपूर्ण प्रोसेसमध्ये उतरा. दिशाच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही एक सेशन कंडक्ट करतोय, त्याच्यामध्ये ही सगळी ऍडमिशन प्रक्रियाही मी तशी सगळी सांगणार आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही त्याही सेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीनं आपण बाकीच्या इतर ऍडमिशन बद्दलच्या माहिती पुढील भागात बघूया.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजान पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलं. श्रुती हो, आज आहे 5 जुलै. सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू खेळाडू पी व्ही सिंधू यांचा आहे आज वाढदिवस. तेव्हा पी व्ही सिंधू यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण देऊयात. पी व्ही सिंधू ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य मदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे हे तुम्हा सर्वांनाच लक्षात असेल.

निर्जय चित्रपटातलं कविता सेठ यांनी गायलेलं गाणं आता आपण ऐकलं. श्रीदेव सिंधूनं मकाऊ स्पर्धेच्या जेतेपदासाठी हॅट्रिक नोंदवली. सिंधूनं 2013, 2014 आणि 2015 मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. 2013 मध्ये सिंधूला अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं, तर भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं त्यांचा गौरव केलाय. आता ऐकूयात कार्यक्रम नो युअर इंग्लिश. श्रुती हो, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नो युअर इंग्लिशच्या आजच्या कार्यक्रमात मी रेखा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपण आपल्या किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाकघरात कृती केली जाते, जसं की तळणं, उकळणं, भाजणं, वाटणं, मग या कृतींना इंग्रजीमध्ये नेमकं काय म्हणतात बरं? चला तर आज अशाच शब्दांची आपण माहिती करून घेऊयात. मित्रांनो, स्वयंपाक करण्यापूर्वी स्वयंपाकाची पूर्वतयारी केली जाते, तर त्या संदर्भातले शब्द आज आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेऊयात. चॉप, CHOP, चॉप. चॉप म्हणजे चिरणं, तुकडे करणं. चॉप द अनियन्स म्हणजेच कांदे चिरा. डायस, DICE, डायस. डायस म्हणजे लहान चौकोनी तुकड्यांमध्ये चिरणं. डायस द पटॅटोज फॉर द करी.

म्हणजेच भाजीसाठी बटाटे लहान चौकोनी तुकड्यात चिरा. स्लाइस, स्लाइस म्हणजे पातळ काप करणं. स्लाइस द ब्रेड म्हणजेच ब्रेडच्या पातळ चकत्या करा. मीन्स, MINCE, मीन्स म्हणजे खूप बारीक चिरणं, अगदी लहान तुकडे करणं. मीन्स द गार्लिक फाइनली म्हणजेच लसूण बारीक चिरा. ग्रेट हा शब्द तुम्ही वापरतही असाल रोजच्या दैनंदिन जीवनात. ग्रेट म्हणजे खिसणीनं किसणं, GRATE. ग्रेट. शी ग्रेटेड द कोकोनट फॉर द चटणी म्हणजेच तिने चटणीसाठी नारळ किसला. PEEL, पील म्हणजे साल काढणं, सोलणं. ही पील्ड द ऑरेंज म्हणजेच त्यानं संत्रे सोलले. मॅश हाही शब्द बऱ्याच लोकांना माहिती असेल. MASH, मॅश म्हणजे मऊ उस्करणं, चुरडणं. शी मॅश द बनानाज फॉर बेबी म्हणजेच तिनं बाळासाठी केळी कुस्करली. तर मित्रांनो, आजच्या स्वयंपाकाशी रिलेटेड शब्द तुम्ही तुमच्या रोजच्या संभाषणात नक्कीच वापरू शकता. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच काही इंटरेस्टिंग शब्दांसह पुढच्या रविवारी. टिल देन, बाय बाय. नो योर इंग्लिश हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.

0: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील. सकाळचे 9:15 झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
2: सोलापूरकरांनो, खास करून गृहिणींनो, इकडे लक्ष द्या, कारण पुन्हा एकदा येतोय तमाम गृहिणींचा आवडता धूत सारीजचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी सोबत भरपूर ऑफर्स. मेगा महोत्सव म्हणजेच गृहिणींची मेगा बचत. तेव्हा तारखेकडे लक्ष द्या. श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
3: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
4: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या अंकात मी अपर्णा
5: आणि मी मृणाल
4: आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. काहीतरी खमंग वास येतोय का? काय आणलंयस?
5: तुला वास आला ना? तर अपर्णा, लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं करता येतील अशी पौष्टिक ज्वारीच्या पिठाची बिस्किट मी केलेली आहे.
4: ज्वारीच्या पिठाची बिस्किट?
5: हा, बघ बरं हे कसं झालंय.
4: अगो बाई, छान आहे ग. चव वेगळीच आहे
5: ज्वारीच्या पिठाची.
4: हो ना, आणि वाटत नाहीये ज्वारीच्या पिठाची.
5: तर मग बघ, चला आज मी सांगते ज्वारीच्या पिठाची बिस्किट.
4: सांग सांग, मी पण करून बघणार आहे.
5: यासाठी साहित्य बघ, 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, 1/2 वाटी गव्हाचं पीठ,
4: बर,
5: 1/2 वाटी किसलेला गुळ किंवा गुळ पावडर, 1/2 वाटी तूप, चिमूटभर मीठ, 1/4 चमचा बेकिंग पावडर आणि 7 चमचे पाणी लागेल आपल्याला.
4: बर, बघ साहित्य फारसं नाहीये आणि सगळं घरातलंच आहे.
5: हो,
4: 1/2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1/2 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी किसलेला गुळ किंवा गुळाची पावडर, 1/2 वाटी तूप, चिमूटभर मीठ, 1/4 चमचा बेकिंग पावडर आणि 7 चमचे पाणी. साहित्य कळलं.
5: हा, काय करायचं, एका भांड्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं.
4: बर,
5: त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दोन्ही पीठ आणि गुळ घालून फिरवून घ्यायचंय.
4: बर,
5: यामुळे गुळ पिठामध्ये छान एकजीव होईल.
4: बर,
5: आता हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात चिमूटभर मीठ, बेकिंग पावडर, 1/2 वाटी तूप आणि 7 चमचे पाणी घालून सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचंय.
4: बर,
5: आणि सैलसर गोळा तयार करून घ्यायचाय. भाकरीसाठी जसं पीठ मळतो ना तसं ते पीठ असायला हवं.
4: बर,
5: त्याच्यानंतर काय करायचं, गॅसवर जाड बुडाची कढई ठेवून त्यात एक स्टँड ठेवायचा आणि कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर ही कढई साधारण

0: 10 मिनिटं गरम करून घ्यायची आपल्याला.
1: बर,
0: कढई गरम होईपर्यंत ज्यात बिस्किटं बेक करायची आहेत ना त्या भांड्याला किंवा ताटाला तूप लावून घ्यायचं.
1: बर,
0: त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणातून छोटे छोटे गोळे काढून गोलाकार आकार द्यायचा याला आणि ही बिस्किटं तयार करून घ्यायची आणि तूप लावलेल्या ताटात थोड्या थोड्या अंतरावर ठेवून द्यायची. कारण आपल्याला ही बेक करायची कढईमध्ये. आता गरम झालेल्या कढईत हे ताट ठेवून झाकण वर ठेवून 30 ते 35 मिनिटं आपल्याला हे बेक करायचंय.
1: बर,
0: 30 ते 35 मिनिटांनंतर झाकण काढून चेक करून घ्यायचं आणि ही बिस्किटं हा बाजू बदलायची आणि परत एक 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं.
1: बर, बेक करायचं.
0: हा, बेक करायचं. आणि मग त्याच्यानंतर हे काढायचं, गॅस बंद करायचा, ही बिस्किटं काढून घ्यायची, थंड होऊ द्यायची आणि मग एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची.
1: अरे वा, तयार झाली बिस्किटं. छान आहे की.
0: आणि टिकणारी आहेत.
1: आणि ज्वारीच्या पिठाची आहे.
0: हा,
1: तेव्हा छान असा पौष्टिक पदार्थ तू सांगितलेला आहेस घरच्या घरी तयार करता येण्यासारखा. तेव्हा मैत्रिणीनो, तुम्ही नक्की करून पहा ही ज्वारीच्या पिठाची बिस्किटं.
0: तर खमंग रुचकर या कार्यक्रमात आपण भेटणारच आहोत
1: एका नवीन पदार्थासह.
0: तोपर्यंत मी मृणाल
1: आणि मी अपर्णा
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर. खमंग रुचकर हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. सकाळचे 9:20 होत आहेत. आता क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम. सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. निर्मिती सहाय्य आहे विनायक दुधगे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील. ऐकूयात सोलापूरची नाट्यगाथा.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. सोलापुरामध्ये नवी दिशा नावाची एक नाट्यसंस्था होती. तिच्यामध्ये बलभीमराव तथा अण्णा शिवशरण हे बहुगुणी कलावंत होते. भारताला स्वातंत्र्य मिळून काही वर्ष लोटल्यानंतर सोलापूरच्या कलावंतांनी आपली कला सादर करण्यासाठी विविध माध्यमं निवडली. त्यांना विविध माध्यमं उपलब्ध झाली. कलापथकं आणि मेळे तर सोलापुरामध्ये होत असतच, पण नाट्यप्रयोगांसाठी रंगमंच उपलब्धता हे सोलापूरच्या रंगभूमीचा विकास होण्यासाठी आवश्यक असलेलं अतिशय महत्वाचं साधन होतं. नवी दिशा या नाट्यसंस्थेनं देव माणूस, उद्याचा संसार, भाग्यवान असे नाट्यप्रयोग केले. सहृदयी माणसाचं चित्रण असलेलं भाग्यवान हे नाटक त्याच्या कथानकामुळं खूप चर्चेमध्ये आलेलं होतं. व्यावसायिक रंगभूमीवरती त्याचे प्रयोग झालेले होते. सोलापुरामध्ये अण्णा शिवशरण यांच्या पुढाकारानं स्थानिक कलावंतांच्या

सहभागानं भाग्यवान हे नाटक सादर झालं. भाग्यवान हे नाटक 3 अंकी आहे. सामाजिक विषय असलेल्या या नाटकाचं लेखन पु ल देशपांडे यांनी सॉमरसेट मॉमच्या शेपी या नाटकाचा आधार घेऊन केलेला आहे. म्हणजे त्याची कल्पना त्यांना शेपीवरून सुचली. पुलंनी त्याचं रुपांतर किंवा भाषांतर न करता स्वतःच्या शैलीमध्ये भाग्यवान लिहिलेलं आहे. पुलं म्हणतात, या नाटकाची कल्पना मला मॉमच्या शेपी या नाटकावरून सुचली, परंतु शेपीचं भाषांतर किंवा रुपांतर हे नाही. मॉमचा नायक शेपी ज्या परिस्थितीमध्ये सापडला तशाच परिस्थितीमध्ये आमच्या इथला शिदबा जर सापडला असता तर कसा वागला असता, याचं जे चित्र माझ्या कल्पनेनं रेखाटलं त्यातून या नाटकाचा जन्म झाला. एका अत्यंत चांगल्या कलाकृतीची माझ्या मनःपटावरती उमटलेली भावचित्र आणि स्वतःवर आजवर झालेले अन्य संस्कार यांच्या मिश्रणामधून नवीन कलाकृती निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. श्रोते हो, शिदबा हा रद्दीचं दुकान चालवणारा आणि त्यासाठी घरोघरी फिरून ती रद्दी गोळा करणारा रद्दीवाला आहे. त्याला सरस्वती नावाची मुलगी आहे. ती स्वतः शिक्षिका आणि श्रीपत या दुसऱ्या शिक्षकाच्या प्रेमात ती पडलेली आहे. शिदबानं त्या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली आहे. संभा हा शिदबाचा मित्र. तो शाळा विविध भागा सभांच्या गर्दीमध्ये चिक्की विकण्याचं काम करून उपजीविका करतोय. शिदबावरती तो निरपेक्ष प्रेम करणारा साधा माणूस आहे. श्रीपत उत्तम वक्ता आहे, शिक्षक संघटनेचा नेता आहे, त्याला समाजामध्ये चांगलं स्टेटस आहे. सरस्वती शिक्षिका असल्यामुळं तिचा आणि त्याचा स्वतःचा पगार यामुळे आपलं कुटुंब उत्तम चालणार याची त्याला खात्री आहे. पण निवडणुकीला उभं राहून विजय मिळवून मंत्री होण्याची त्याची आकांक्षा आहे. त्यासाठी त्याला शिदबाकडून पैसे हवेत. त्याची स्वार्थी वृत्ती दाखवणारे काही प्रसंग या नाटकामध्ये रेखाटलेले आहेत. संभाला वर्तमानपत्रातली शब्दकोडी सोडवण्याचा नाद आहे. त्याचं बक्षीस मिळालं तर 4 पैसे आपसुक मिळतील या अपेक्षेनं तो शिदबाच्या रद्दीमधले वर्तमानपत्रातले जी कोडी असतात ती सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. असंच एक कोडं शिदबानं सोडवावं म्हणून तो त्याला आग्रह करतो. शिदबा त्याच्या आग्रहासाठी ते सोडवून पाठवतो आणि त्याला चक्क 30,000 रुपयांचं पहिलं बक्षीस मिळतं. शिदबाशी तुटक वागणारा श्रीपत या बक्षिसातील रक्कम आपल्याला मिळेल या कल्पनेनं हुरळलेला आहे. पण याआधी एक घटना घडली आहे. साध्या भोळ्या प्रामाणिक शिदबानं एका सायकल चोराला पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली आहे. त्याला कोर्टानं 2 महिन्यांची कैद सुनावलेली आहे. पण तो सायकल चोर काही सराईत नसतो. 9 महिने पूर्ण होऊन आडलेल्या गर्भारशी बायकोला सुतिकाग्रहामध्ये दाखल करून घेण्यासाठी आधी पैसे भरण्याची सूचना त्याला दवाखान्याच्या प्रशासनानं केलेली आहे. त्याच्याकडे पैसे नाहीयेत, बायकोची तडफड त्याला पाहवत नाहीये, म्हणून शिदबासमोर तो सायकल चोरतो आणि तिच्या पैशातून बायकोला सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण शिदबा पोलिसांकरवी त्याला पकडतो. परिणामी त्याची आडलेली बायको मरते. तेव्हा चिडलेला सायकल चोर त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन कैदखान्यामध्ये जातो. त्याची एकुलती एक मुलगी भीक मागत शिदबाच्या दारामध्ये येते. शिदबा तिची चौकशी करतो तेव्हा ती सायकल चोराची मुलगी असल्याचं कळल्यामुळं तो 2 महिने तिचा सांभाळ करतो. श्रीपतचा अर्थातच त्याला विरोध आहे. पण शिदबा तो विरोध जुमानत नाही. त्याला सायकल चोराला पकडून दिल्याचा पश्चाताप होत असतो. दरम्यान 30,000 रुपये मिळाल्यामुळं भावी जावई श्रीपत हा काश्मीरला जाण्याची कार घेण्याची स्वप्न रंगवत असतो. सरस्वतीला श्रीपतची हाव आणि लोभी वृत्ती कळते. शिदबा सगळी रक्कम आडलेल्या गरीब बाळांतीन बायकांची तातडीनं सुटका करण्यासाठी दवाखान्याला देऊन टाकतो. पण कैदेतून सुटलेला सायकल चोर सूर्यानं शिदबावरती हल्ला करतो तेव्हा त्याची मुलगी शिदबानं आपला सांभाळ केल्याचं वडिलांना सांगते. त्या सायकल चोराला पश्चाताप होतो. शिदबा देखील त्याला माफ करतो. श्रीपत मात्र निघून जातो असं हे कथानक. नंतरच्या काळामध्ये अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यातील काही भाग घेतल्याचं आपल्याला आढळतं. शिदबाचा प्रामाणिकपणा, कष्ट आणि मेहनत करावी लागत असून देखील आयत्या मिळालेल्या पैशाचा न पडलेला मोह आणि त्यानं केलेलं दान या सगळ्या नाटककार पुलंच्या ठाई असलेल्या गुणांचा समुच्चय आहे. पुलंनी शिदबा, सरस्वती, संभा, श्रीपत या व्यक्तिरेखा नाटकामध्ये खूप छान रेखाटलेल्या आहेत. त्यांचे संवाद देखील उत्तम जमलेले आहेत. संभा ग्रामीण शैलीमध्ये बोलतो. 30,000 बक्षीस मिळाल्यावर त्याचं काय करायचं याची चर्चा या सगळ्या व्यक्तिरेखांचे स्वभाव स्पष्ट करण्यासाठी

0: साठी पुरेशी आहे. आता त्यांचे हे संवाद पहा. सरस्वती बोलते, बाबा तुम्ही बोलत का नाही, तुम्हाला आनंद झाला नाही का, 30,000 रुपये मिळाले आपल्याला. श्रीपत म्हणतो, हो ना, आपण काय वाटेल ते करू शकतो त्याचं. शिदबा, होय वाटेल ते करू शकतो, अगदी वाटेल ते करू शकतो. संभा बोलतो, शिदबा म्या सांगतो तुला, गावाकडे एक मळा घे झकास, ऊस लाव, आपल्या रामकू भोसल्यानं मोटार गाडी घेतली बघ ऊसावर. श्रीपत म्हणतो, छे छे, मळ्याबिळ्याची दगदग सोसायची नाही बाबासाहेबांना, उन्हातानात राबायला होणार नाही त्यांना. संभा बोलतो, मग आता काय घरात सावलीत बसून पैसे येतात काय शिरपतराव. श्रीपत बोलतो, अहो भलतच काहीतरी काय बोलताय, मळा घ्यायचा म्हणे, मोटार काय आपण आज सुद्धा घेऊ शकतो, 7-8 हजारामध्ये सुंदर छोटी गाडी येईल, आपल्या तिघांना काय करायची मोठी गाडी. सरस्वती बोलते, खरंच आपल्या चेअरमन साहेबांची मोटार आहे बघा, छान आहे तेवढी बस. सरस्वती वडिलांना विचारते, मोटार घ्यायची ना बाबा. शिदबा एकदम दचकल्यासारखा होतो, हा हो हो हो हो असं काहीतरी म्हणतो. श्रीपत बोलतो, मग आपण मोटारीतूनच जाऊया काश्मीरला. सरस्वती म्हणते, हो म्हणजे बाबांना सुद्धा नेता येईल आपल्याला बरोबर. श्रीपत बोलतो, बाबासाहेबांना काश्मीरपेक्षा पंढरपूरला गेल्यावरती अधिक बरं वाटेल, नाही का बाबासाहेब. या सगळ्या संवादामध्ये शिदबा अगदी स्वस्थ बसला आहे. श्रीपतच्या बहकाव्यामध्ये आलेली सरस्वती नंतर सावरते आणि शिदबाला साथ देते. गाणं आणि कवितेची पुलंची आवड याही नाटकामध्ये उमटलेली आहे. बाभ बोरकर आणि ग दि माडगुळकरांच्या कवितांचा यथायोग्य वापर या नाटकात त्यांनी केलेला आहे. बोरकर आणि माडगुळकर हे मराठी साहित्यातील प्रतिभावान कवी आपल्या कवितांच्या माध्यमातून नाटकांमध्येही दिसले आहेत. अर्थात दोघांनीही कवितेशिवाय अन्य साहित्य प्रकार देखील हाताळलेले आहेत. पुलंनी त्यांच्या काव्याच्या आधारानंच भाग्यवानमधील सरस्वतीला एका कवितेचं गायन देखील करायला लावलं आहे. एकूणच अतिशय उत्तम भट्टी जमलेलं हे नाटक. नवी दिशा या सोलापुरातील नाट्यसंस्थेनं अण्णा शिवशरण यांच्यामुळे हे नाटक रसिक सोलापूरकरांपर्यंत पोहोचवलं यामध्ये शंका नाही.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
1: क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आता आपण ऐकलात सोलापूरची नाट्यगाथा. निर्मिती सहाय्य होतं विनायक दुधगी यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सकाळचे 9:31 होत आहेत. आता सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.
3: दूर के पूरे पकाए दूर के, मैंने उसकी ट्यून बना ली. चंदा मामा दूर के पूरे पकाए दूर के,
4: आप खाए थाली में हमने कोठे प्याली में.
5: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन संगीत.
6: आज के फनकार.

आपण ट्यून केले एफ एम बँड 103.4 MHz वर आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 10 वाजलेत. आता चित्रपिला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, आज आहे 5 जुलै. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण देऊयात. आणि कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या पुकार या चित्रपटातलं गाणं. रचना आहे मजरू सुलतानपुरी आणि जावेद अख्तर यांची, तर गायले शंकर महादेवन, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी. संगीत आहे ए आर रहमान यांचं. ऐकूयात.

0: कोणत्या चित्रपटातलं गाणं आता आपण ऐकलंत?
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

हमराज या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं सुधाकर शर्मा यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं हिमेश रेशमिया यांनी. चित्रविला या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात जुदाई या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी गायलेलं समीर यांचं गाणं. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

0: पार्टी हवीच.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही?
0: नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: चित्रवेला या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात क्रोध या चित्रपटातल्या अलका याज्ञिक अभिजित आणि सहकार्याने गायलेलं देव कोहली यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: श्रोते हो, ऐकायला विसरू नका. गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं हा कार्यक्रम आज रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये आज आहे या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव विभाग. हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरती रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. चित्रविला या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात कोयला या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबर चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून. सकाळचे 10:31 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालसभा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ सोमेश्वर पाटील. ऐकूयात कार्यक्रम बालसभा.

नमस्कार बालमित्रांनो, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमचं बालसभा या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करतो. बालसभा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा. लेखक डॉक्टर सुनील विभूते. अभिवाचन केलंय संदीप जाधव यांनी.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी संदीप जाधव पुन्हा एकदा घेऊन आलोय अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा. मी आज एक कथा आणलीये अतुलनीय जिद्दीची. लिओनार्ड युलर हे एक स्विस गणितज्ञ, भौतिक आणि खगोल शास्त्रज्ञ, अभियंता आणि तत्ववेत्ता असणारे शास्त्रज्ञ. गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी आणि तत्वज्ञान अशा विविध विषयात बहुमोल संशोधन करून ज्यांनी विज्ञानात आपला ठसा उमटवला असे महान शास्त्रज्ञ म्हणजे लिओनार्ड युलर. या शास्त्रज्ञाने गणितामधील कॅल्क्युलस, टोपोलॉजी, ग्राफ थिअरी, अनालिटिक नंबर थिअरी, मेकॅनिक्स अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये संशोधन करून त्या शाखा विकसित करण्यात सिंहाचा वाटा उचललाय. त्यांच्या जीवनातील काही घटना पाहिल्यानंतर त्यांची संशोधन करण्याची असामान्य जिद्द प्रकर्षाने जाणवते. चला तर

0: मग बघूया ही एका अतुलनीय जिद्दीची गोष्ट. तर 17व्या शतकात पॅरिस अकॅडमी ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची संशोधन संस्था दरवर्षी एक स्पर्धा आयोजित करत असे. या स्पर्धेसाठी एक अत्यंत अवघड प्रश्न विचारला जाई. संशोधकाने त्या प्रश्नाचं उत्तर ठराविक दिवसांच्या मुदतीत संस्थेकडे लेखी स्वरूपात पाठवायचं असायचं. संशोधकाचं उत्तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञ तपासत, तसेच ते विविध वैज्ञानिक कसोट्यांवर पारखलं जायचं. ज्यांचं उत्तर बरोबर आहे असे दोन संशोधक निवडले जात आणि त्यांना मोठ्या रकमेचं बक्षीस दिलं जायचं. ही स्पर्धा वैज्ञानिक जगतात प्रतिष्ठेची समजली जायची. 1727 मध्ये पॅरिस अकॅडमीने स्पर्धा आयोजित केली. एका जहाजाची मोजमापे देऊन जहाजावरील मुख्य खांबांची जागा डेकवर कुठं असायला पाहिजे अशा स्वरूपाचा प्रश्न स्पर्धेसाठी विचारला. युलर यांनी स्पर्धेत भाग घेऊन प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली. प्रश्नाचं अचूक उत्तर अकॅडमीने दिलेल्या मुदतीत देणे अशक्य वाटत होतं. युलर यांनी जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले. शेवटचे काही दिवस तर त्यांनी रात्रंदिवस अखंडपणे प्रयत्न केले आणि योग्य ते उत्तर शोधून काढलं आणि त्यांनी ते अकॅडमीकडे पाठवलं. यथावकाश पॅरिस अकॅडमीने स्पर्धेचा निर्णय जाहीर केला. स्पर्धेमध्ये पियर बॉगिओर हा संशोधक प्रथम क्रमांकाने आणि युलर दुसऱ्या क्रमांकाने यशस्वी ठरले. युलर स्वतःच्या या यशावर समाधानी नव्हते. त्यांचं प्रथम क्रमांक पटकावण्याचं स्वप्न होतं, म्हणून पॅरिस अकॅडमीने नंतरच्या काळात आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये युलर यांनी तब्बल 12 वेळेस प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांच्या या यशाने प्रभावित होऊन अकॅडमीच्या संचालकांनी त्यांना नोकरीत सामावून घेतलं. नंतरच्या काळात विविध विद्यापीठांमध्ये आणि संशोधन संस्थेमध्ये उच्च पदावर नोकरी करत त्यांनी त्यांचं संशोधनाचं काम सुरूच ठेवलं. वयाच्या 31व्या वर्षी युलर यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी गेली. या घटनेचं दुःख न करता ते म्हणाले, ज्यावेळी मी दोन डोळ्यांनी पाहत होतो त्यावेळी दृष्टीला पडणारे अनेक चांगले वाईट प्रसंग माझं लक्ष संशोधनापासून विचलित करत होते. आता एका डोळ्याची दृष्टी गेल्यामुळे मला आता कमी दिसेल, त्यामुळे माझं मन विचलित करणारे प्रसंग निम्म्याने कमी होतील. सारांश, एका डोळ्याची दृष्टी गेली तरी त्याचा त्यांच्या संशोधनावर काहीच परिणाम झाला नाही. वयाच्या 60व्या वर्षी मोतीबिंदूमुळे त्यांचा डावा डोळा निकामी झाला व ते पूर्णपणे अंध झाले. युलर यांचं संशोधन आता थांबणार असं सगळ्यांना वाटत होतं, पण युलर यांची संशोधन करण्याची जिद्द कायम होती. गणिती आकडेमोड म्हणजेच कॅल्क्युलेशन्स तोंडी करण्याची उत्तम क्षमता आणि अतुलनीय स्मरणशक्ती यांच्या बळावर त्यांनी त्यांचं संशोधन कार्य मदतनीस घेऊन पुढे 17 वर्ष चालू ठेवलं. 18 सप्टेंबर 1783 रोजी हे महान गणितज्ञ अनंतात विलीन झाले. त्यांनी केलेल्या बहुमोल संशोधन कार्याची दखल स्वित्झर्लंड, जर्मनी आणि रशियन राज्यकर्त्यांनी घेतली. त्यांचा फोटो असलेली पोस्टाची तिकिटे आणि चलनी नोटा व्यवहारात आणल्या. अवकाशातील एका उल्केला त्यांचं नाव देण्यात आलं. अशा विविध सन्मानांमुळे त्यांच्या असामान्य जिद्दीला जगाने जणू वंदनच केलंय. मग बालमित्रांनो, आवडली ना तुम्हाला ही लिओनार्ड युलर या अतुलनीय जिद्दीच्या शास्त्रज्ञाची कथा? तर अशाच आणखी कथा आपल्याला ऐकायच्या आहेत. भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत मजा, मस्ती, धमाल आणि भरपूर वाचन. चला तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात.
1: अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा आत्ताच आपण ऐकल्यात. लेखक डॉक्टर सुनील विभूते. अभिवाचन केलं होतं संदीप जाधव यांनी.

आज मी तुमच्यासाठी एक अशी गोष्ट घेऊन आलोय जी ऐकून तुम्हाला समजेल की संकट कितीही मोठी असली तरी घाबरून न जाता बुद्धी वापरली की मार्ग बरोबर निघतो। चला तर मग ऐकूया आजची ही गोष्ट। आजच्या गोष्टीचं नाव आहे चतुर ससा आणि गर्विष्ठ हत्ती। मित्रांनो, खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका मोठ्या जंगलात विक्रम नावाचा एक अवाढव्य हत्ती राहत होता। विक्रमला आपल्या अफाट शक्तीचा खूप गर्व होता। तो जंगलात फिरताना लहान लहान प्राण्यांना उगाचच त्रास द्यायचा, त्यांची घरं तोडायचा आणि जो कोणी समोर येईल त्याला आपल्या सोंडेने उडवून द्यायचा। जंगलातले सगळे प्राणी त्याला खूप घाबरायचे। त्याच जंगलात चिकू नावाचा एक छोटासा आणि हुशार ससा आपल्या कुटुंबासोबत राहत होता। हत्तीच्या या त्रासाला सगळेच कंटाळले होते। एक दिवस सर्व प्राण्यांची सभा भरली। सगळे म्हणू लागले, या हत्तीला कसं थांबवायचं, तो तर आपल्या सगळ्यांपेक्षा बलवान आहे। त्यावेळी चिकू ससा पुढे आला आणि म्हणाला, मित्रांनो तुम्ही काही काळजी करू नका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते। मी या हत्तीला योग्य तो धडा शिकवेन। एका छोट्याशा सशाने एवढं मोठं आव्हान घेतल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं। दुसऱ्या दिवशी चिकू ससा हत्तीच्या वाटेत एका मोठ्या दगडावर जाऊन बसला। हत्ती डुलत डुलत तिथे आला आणि सशाला पाहून ओरडला, हे चिमुरडा सशा, माझ्या रस्त्यातून बाजूला हो, नाहीतर एका पायाखाली चिरडून टाकीन तुला। चिकू अजिबात घाबरला नाही, तो शांतपणे म्हणाला, अरे विक्रम हत्ती, जरा जपून बोल, तुला माहित नाहीये का हे जंगल आता तुझं राहिलेलं नाही। या जंगलावर आता चंद्राचे राजे चंद्रदेव यांचं राज्य आहे आणि त्यांनी मला इथला राखणदार बनवलंय। हत्ती मोठ्याने हसला, चंद्रदेव, कुठे आहेत तुझे चंद्रदेव, दाखव मला, मी त्यांनाही माझ्या शक्तीची कमाल दाखवतो। चिकू ससा त्यावर म्हणाला, ठीक आहे, चंद्रदेव सध्या जंगलातल्या पवित्र तलावात विश्रांती घेत आहेत, पण लक्षात ठेव, त्यांना राग आला तर संपूर्ण जंगल नष्ट होईल।

तुला त्यांची भेट घ्यायची असेल तर माझ्यासोबत चल. रात्रीची वेळ झाली. जंगलातल्या त्या स्वच्छ पाण्याच्या तलावाकाठी ससा हत्तीला घेऊन गेला. त्या दिवशी पौर्णिमा होती. आकाशात पूर्ण आणि चमकदार चंद्र होता. साहजिकच त्या चंद्राचं सुंदर प्रतिबिंब तलावाच्या संथ पाण्यात अगदी स्पष्ट दिसत होत. सशाने तलावाकडे बोट दाखवले आणि म्हणाला, हे बघ विक्रम, पाण्यामध्ये साक्षात चंद्रदेव प्रकट झाले आहेत. पण ते खूप रागात आहेत, त्यांना नमस्कार कर आणि गुपचूप इथून निघून जा. गर्विष्ठ हत्तीने पाण्यात पाहिले, त्याला चंद्राचे प्रतिबिंब दिसले. तो म्हणाला, मी कोणाला घाबरत नाही, मी त्यांना आव्हान देतो. असे म्हणून हत्तीने आपली मोठी सोंड पाण्यात टाकली आणि पाणी हलवून दिले. पाणी हल्ल्यामुळे चंद्राचे प्रतिबिंबही हल्ले आणि त्याचे अनेक तुकडे झाल्यासारखे वाटू लागले. हे पाहून चिकू ससा ओरडला आणि म्हणाला, बाप रे विक्रम, तू पाण्याला स्पर्श केलास आणि चंद्रदेव प्रचंड रागावले. बघ तुझ्या रागामुळे त्यांचे रूप कसे बदलले आहे, आता ते तुला शाप देणार. पाण्यात हलणारे प्रतिबिंब पाहून हत्ती खरंच घाबरला. त्याला वाटले की आपल्या एका स्पर्शाने जर चंद्रदेवाचे रूप असे बदलू शकते तर त्यांची शक्ती किती मोठी असेल. हत्तीचा सगळा गर्व तिथे उतरला. तो थरथर कापू लागला. त्याने पाण्यातल्या चंद्रासमोर आपले कान जोडले, सोंड वर करून माफी मागितली आणि म्हणाला, चंद्रदेव मला क्षमा करा, आजपासून मी या जंगलातल्या कोणत्याही प्राण्याला त्रास देणार नाही. त्यानंतर तो गर्विष्ठ हत्ती तिथून पळून गेला आणि पुन्हा कधीही कोणाच्या वाटेला गेला नाही. जंगलातल्या सर्व प्राण्यांनी चिकू सशाच्या या चातुर्याचं खूप खूप कौतुक केलं. काय मग मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? शरीराने कितीही मोठे किंवा बलवान असलो तरी कधीही गर्व करू नये. आणि दुसरं म्हणजे, संकट कितीही शक्तिशाली असलं तरी घाबरून न जाता जर आपण बुद्धीचा आणि युक्तीचा वापर केला तर मोठ्या मोठ्या संकटावरही आपण चुटकीसरशी मात करू शकतो. काय मग, आवडली ना गोष्ट?

मित्रांनो, यासोबतच आजचा बालसभेचा कार्यक्रम आपण समाप्त करूया. हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला संदेशाद्वारे नक्की कळवा. संदेश पाठवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94 22 65 17 41. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 94 22 65 17 41. तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळतील प्रतिबिंब या कार्यक्रमात सोमवारी रात्री 8:15. चला तर मग, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: योगेश खडीकर यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं बालगीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं मीना खडीकर यांनी.
1: जमीन,
0: शेतकरी,
1: पाऊस,
0: पाणी,
1: उघडीप,
0: वापसा,
1: पेरणी,
0: लावणी,
1: खुरपणी,
0: निंदणी,
1: कुळपणी,
0: फवारणी,
1: खतावणी,
0: कापणी,
1: छाटणी,
0: काढणी,
1: उफणणी,
0: पाखडणी,
1: प्रगत,
0: शेतकरी,
1: गावकरी,
0: मंडळ,
1: आकाशवाणी,
0: सोलापूर,
1: दररोज
0: सायंकाळी 7:30 वाजता
1: माझं, तुमचं, प्रत्येकाचं,
0: सर्वांचं गावकरी मंडळ. श्री हो, आता हे गाणं जे आपण ऐकतोय ते आता खूप जास्त व्हायरल होतंय. ज्याच्यावर आपण खूप जास्त वाईब करतोय तेच गाणं आता आपण ऐकूयात. तुम्ही रील बनवू शकता या गाण्यावर.
2: हमको मेरी नहीं मांगता, हमको लेली नहीं मांगता, हमको सैंड्रा फ्रॉम बैंड्रा नहीं मांगता.
3: तो कौन मांगता?
2: एक जूली जूली

0: कविता कृष्णमूर्ती अनु मलिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गाणं आता आपण ऐकलं होतं, जितेश शानसे या चित्रपटातलं. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz. सगळ्याचे ठीक 11 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीनं करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: खरे.
3: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा. मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2: अच्छा.
3: जे तुम्ही गुगल

0: वर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर,
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
1: हो,
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर,
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अधिपात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथं काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला

0: पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. सकाळचे 11:10 झालेत. आता या जाहिरात प्रसारणानंतर आपण मराठी गाण्यांचा आनंद घेणार आहोत. ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेबलेंथ.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 91 72 710 499.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: चलो निकले क्या?
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
8: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पारंपरिक रचना. संजय नाडकर्णी यांच्या स्वरामध्ये संगीत आहे नंदू होनोपी यांचं.

0: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार.
1: पण तू कसा ओळखलास?
0: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
3: मोबाईल 93-72-707-100.
4: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत, MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99-220-30-363 किंवा 94-226-32-200.
0: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था, सोलापूर.
4: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हील चेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्पदरात मिळतात.
0: तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
4: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्पदरात रक्त तपासण्या केल्या जातात.
0: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर. मोबाईल 930-978-1512.
4: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या.
5: चटला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
6: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चटला बॅटरी सेंटर, सोलापूर.
7: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कन्यादान या नाटकातलं कृष्णराव चोनकर यांनी गायलेलं मोगरांगणेकर यांचं पद. संगीत आहे श्रीधर परसेकर यांचं.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अनिल अरुणी यांच्या संगीत नियोजनातली यशवंत देवी यांची रचना अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात मामला पोरींचा या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: श्रोतेहो, याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 11:30 झाली आहेत.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
3: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940. अहो काका, मिठाई काय वाटताय?
4: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
3: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर. मोजकेच फ्लॅट शिल्लक.
4: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
3: मोबाईल 73,5,025,47 आणि 84,11,966,700.
0: आता हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकूयात कतील राजस्थानी यांची गझल मिताली सिंग यांच्या स्वरात. संगीत आहे भूपिंदर सिंग यांचं.

0: ही रचना होती जावेद अख्तर यांची, गायलं होतं शंकर महादेवन यांनी.
1: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
2: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
1: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
2: कडून. तुझे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
6: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
7: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96-37-91-22-88.
8: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
9: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
8: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
9: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
10: श्रोतेहो, तज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्य विषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन. ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात मस्त या चित्रपटातलं सुनिधी चौहान आणि सोनू निगम यांनी गायलेलं नितीन राईकवार यांचं गीत. संगीत आहे संदीप चौटा यांचं.

हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात प्रेम रतन धन पायो या चित्रपटातलं पलक मुच्छल आणि सहकारीने गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत. संगीत आहे

0: जय श्रीराम। उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं अयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती सोलापुरातच यावी यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे। 5 एकरावर भव्य साकारणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू, सिमेंट, विटा, फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता। ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा। मोबाईल 9921922848।
1: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
2: मोबाईल 77192922555।
0: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
3: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे।
0: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
3: नाही ना,
0: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस। आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, विचार करून पहा। तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो।
3: अरे पण कुठं करू?
0: अरे सोलापूर डायग्नो

0: प्लास्टिक्स मध्ये
1: दमाणी कॉम्प्लेक्स दत्त चौक सोलापूर इथं।
0: अगदी बरोबर, फोन नंबर माहिती आहे ना?
1: 73-85-81-85-55।
0: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा।
1: सीर सलामत तो पगडी 50।
2: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं अमिताभ वर्मा यांचं गीत। संगीत आहे शांतनू मोहित्रा यांचं।

या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफएम 103.4 मेगाहर्ट्झवरून. मध्यान्हीचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. काही क्षणातच वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जस जसा आपण भक्तिमार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगच्चं झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी सहज अनुभवत असतो. सख्यांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देत असतो. अर्थात आत्ताच्या सिमेंटच्या जंगलात ही हिरवाई, विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पानाफुलातून, झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत, रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठवते, डोक्यात माळण्यासाठीचा गजरा आठवतो, तसंच पुष्पगुच्छ सुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फुल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगवेगळे असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा, तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम, पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत?
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मला सुद्धा या फुलांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो, जास्वंदी, गुलाब, ती तर आपल्याला माहितीच आहेत. मग असं करता करता बाकीच्या फुलांचा अभ्यास करता असं लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत. घराच्या बागेत, बाल्कनीत, कुंडीत येणारी अशी गुलाब, शेवंती, निशिगंध, झेंडू, गोकर्ण, मोगरा, कमळ, सोनचाफा याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
0: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समजलं कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू झाला?
1: कमळांच्या फुलाची मला माहिती होती. कमळ म्हणजे कमळामध्ये दोन प्रकार आहेत, कुमुदिनी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली आणि कमळ, असे दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत त्या हृदयासाठी बलल्या आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर मी माझ्या वडिलांना दिली.
0: बर.
1: आणि वडिलांना दिल्यानंतर

0: नंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
1: ओके.
0: त्यांना दम लागायचा, धाप लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, असं करत करत आता झेंडूचं फुल हे आपल्याला माहितच आहे. आपण लहान असताना आपण जखम झाली किंवा सुरवंट चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळून त्याच्यावरती लावायचो आणि त्याची ती खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या तरी आपला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्यानी.
1: असे एक एक शोध
0: शोध घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय आहे शोधूया, त्या फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचा तर आपण गुलकंद करतोच, त्यामुळे त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहेत.
1: बरोबर.
0: गुलाबाचा देशी गुलाब, देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
1: बरोबर.
0: अँटी एजिंग पण तो असतो. पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
1: बरोबर.
0: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये, ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो. असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचा असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
1: बरोबर.
0: सध्याच्या काळात ब्लू टीचं खूप फॅड आलंय, गोकर्णीच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फूल काय की अँटी ऑक्सिडंट आहे.
1: ओके.
0: ते गरम पाण्यात ते फूल घातलं की त्याचं निळं पाणी तयार होतं. ते अँटी ऑक्सिडंट आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना आपलं आरोग्यही सुधारतं.
1: असे एक एक शोध त्याच्यातनं लागत गेले. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत.
0: मग मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलांची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
1: बर.
0: म्हणजे ती पुष्पौषधीच असतात. मानसिक रोगांवर त्याचा जास्त, डिप्रेशन.
1: बरोबर.
0: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषधं आहेत हे मी शोधत गेले. होमिओपॅथीमध्ये झेंडूच्या फुलांचा औषध एक बनवलं जातं, कॅलेंडुला, आपल्या जखमा बरा करण्यासाठी. आणि त्याचा स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झालाय. मला एक मोठी जखम झाली होती.
1: बर.
0: आणि ते होमिओपॅथिक औषध मी कॅलेंडुला मी त्याच्यावरती लावलं आणि त्याची माझी मोठी जखम बरी झाली.
1: ओके.
0: मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकळ्यांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घातल्या. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते, कोरडा खोकला असतो तो थांबतो.
1: असं एक शोध
0: शोध लावत
1: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागल्यासारखं
0: गेलं आणि मग ते एक एक सापडत गेलं आणि ते सगळे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्यांना सांगायला लागले की तुम्ही असं करून बघा, तसं करून बघा.
1: बरोबर.
0: ते पण म्हणायला लागले की असं छान वाटतंय ते केल्यामुळं.
1: बरोबर. एकंदरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो, अर्क, पावडर, तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत कशी आहे.
0: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्या तुम्ही जर आता खोकल्यासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देशी शेवंती असती ती उपयोगी आहे. तर त्या शेवंतीच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुस्करून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, प्रौढ माणसांना जरी दिलं तरी त्याचा काहीही अपाय नाहीये. त्यांना खोकला, कोरडा खोकला तर थांबतोच. आणखीन पोट साफ व्हायला पण मदत होते शेवंतीनं.
1: मग ही कुठल्या प्रकारची शेवंती का कुठली
0: नाही, ती हायब्रीड शेवंती ह्याला चालणार नाही. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे ती त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करा.
1: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी ही काही बंधनं घालणं गरजेचं आहे का. म्हणजे कुठली फुलं की अशीही आपण सरसकट बाजारात
0: नाही तसं वापरता उपयोगी नाही. कारण बाजारातल्या फुलांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशकं मारली असतील आपल्याला त्याची कल्पना नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण घरात च्या बागेत लावलेली, कुंडीत लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचाच आपण वापर करावा.
1: बर. आणि कुठल्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं.
0: ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्याच्यात तुम्ही निशिगंधाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन नावाचा रक्तातला एक घटक असतो.
1: बर.
0: तो सुद्धा कमी येतो आणि मायग्रेनमध्ये खूप फायदा होतो.
1: बर.
0: निशिगंधाच्या पाण्याचा.
1: बर बर.
0: ब्रह्मकमळ जे आहे त्याचा जर तुम्ही गुलकंद करून खाल्लात किंवा त्याचं सेवन तुम्ही पाकळ्या जरी केलात तरी सुद्धा मायग्रेन कमी येतं.
1: म्हणजे नुसतं पाकळ्या.
0: हा, पाकळ्या.
1: बरं, म्हणजे त्याच्यावर प्रोसेस काही करायची गरज नाही,
0: नुसतं खाल्लं तरी चालतं, साखर घालून

0: खाल्लं तरी चालतं.
1: बरं, म्हणजे नुसती ती पाकळी आपण काढून त्याच्याबरोबर खाऊन
0: साखरेबरोबर ब्रह्मकमळाची.
1: हो हो,
0: निशिगंधाचं आहे ते तुम्ही पाण्यात घाला ती फुलं, आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता.
1: बरं, मग हे फक्त या पद्धतीनंच होतं का, मगाशी तुम्ही सांगितलं तसं पावडर किंवा काढे म्हणजे उकळून करणं अशा काही प्रोसेस आहेत?
0: हा, उकळून करायची जी फुलं आहेत ते एक म्हणजे पळसाची जी फुलं आहेत
1: बरं
0: ते सीझनमध्येच मिळतात. मग आपण ती वाळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं आहेत ही सगळ्या मूत्ररोगावर शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत.
1: बरं,
0: तर त्याचा तुम्ही काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. किंवा काढा जरी नसेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी त्याचा अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
1: आता अगदी घरच्या घरी सहज होणारे खरं तर हे उपाय आहेत, पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला हवी. तुम्ही म्हणाला तसं गेलं बाजारात आणलं आणि केलं
0: नाही,
1: तर थोडस या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे या दृष्टीनं जर आपल्याला काही त्याचा वापर करायचा असेल तर, आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही तितपत घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा, तर अशी कुठली झाडं आहेत?
0: देशी गुलाब आहे, तो सहजपणे येऊ शकतो. गुलकंदाचा जो गुलाब आहे तो येऊ शकतो,
1: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या
0: असतो त्याला वास असतो
1: बरोबर
0: तो येऊ शकतो. तुमचा झेंडू तर आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही, नुसतं बिया पेरलात तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण कटिंगनं छान येती. निशिगंध चे बल्ब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिगंध पण येतो. जास्वंद पण सहज सोपी येण्यासारखी आहे, त्यामुळे जास्वंद पण येऊ शकती. गोकर्ण आहे, निळा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला कसलाही मेंटेनन्स नाही, त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो. ही एक
1: गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण पण असते,
0: निळी गोकर्ण आहे ती जास्त औषधी आहे, आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे ती खोकल्यावर आहे.
1: बरं,
0: ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो.
1: बरं,
0: पण निळी गोकर्ण ही अँटी ऑक्सिडंट आहे, आणखीन ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
1: तुम्ही म्हणालात तसं. आणखी कुठली अशी झाडं आहेत किंवा फुलझाडं आहेत जी आपण सहज लावू शकतो?
0: सोनचाफा लावू शकतो कुंडीत आपण. सोनचाफ्याचं आपण तेल करू शकतो. सोनचाफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात तुम्ही उकळवून घ्यायची, आणि ते तेल जर आपण गुडघ्यांना चोळलं तर आपली गुडघेदुखी कमी येते.
1: हा, म्हणजे हा एक त्याचा
0: औषधी उपयोग आहे.
1: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत यातली काही सीझनल पण असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी अशीही फुलं असतील, तर त्या त्यावेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
0: हो, ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची, म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये टिकून राहतात. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जास्वंदीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत जर वाळवलीत, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून ते जर फुलं ठेवली आणि वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून.
1: नंतर आपण ती तशीच डायरेक्टली वापरू शकतो?
0: हो, वापरू शकतो, की आता आपल्या घरातलीच असल्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला नसेल तर ती वापरायला तशीच काहीच हरकत नाही.
1: बरं, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या घरी वाढवू शकतो करू शकतो, पण शेवटी झाड आहे त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे कीटक येणार, आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असतील तर कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, तर त्याची काळजी कशा पद्धतीनं घ्यावी?
0: त्या झाडावरच कीड पडू नये म्हणून ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
1: कडुलिंब म्हणजे गुढी पाडव्याला आपण वापरतो,
0: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं.
1: बरं,
0: आणि लसूण असती लसूण पण लसणाचं पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची.
1: बरं,
0: कडुलिंब आणि लसूण आणि त्याच्यात जर तुम्ही थोडंसं गोमूत्र घातलं
1: बरं
0: तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक पाच भाग पाणी असं करून तुम्ही जर झाडांवर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाहीत त्याच्यावर.
1: म्हणजे हे एरवी बाकी झाडांसाठीही उपयुक्त आहे,
0: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
1: ओके, परत एकदा आपण सांगूयात कडुलिंब जो आपण गुढीपाडव्यासाठी कडू वापर

0: वापरतो तो कडुलिंब लसूण
1: हे
0: दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक त्याची पेस्ट करायची त्याच्यात पाणी घालायचं
1: आणि गोमूत्र
0: थोडंसं घालायचं आणि त्याचा एक पट तो ते भाग वाटण केलेलं आणि पाच पट पाणी असं तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला कीड पडल्या पडायच्या आधी किंवा कीड पडल्यावर सुद्धा तर तुमचं झाडच निरोगी राहतं
1: त्यामुळे बिनधास्तपणे आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. खरंय लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे.
0: हा लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे भुसभुशीत असली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केलेलं कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा म्हणजे त्याच्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी तुम्ही.
1: बरोबर म्हणजे सगळ्याच गोष्टी या नैसर्गिक
0: तुम्ही ह्याच्या जे म्हणजे तुम्हाला कशाची भीती राहणार नाही ते फूल खाण्याची वापरण्याची त्याचं औषध करण्याची कशाचीही भीती राहणार नाही.
1: बरोबर ही जी फुलं तुम्ही सांगितलीत म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल जास्वंद असेल गोकर्ण असेल ही अगदी सहज उपलब्ध फुलं आहेत शेवंती वगैरे सुद्धा. मग अशी आणखी काही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्याची कुठली काळजी घ्यावी.
0: फुलं आता तुम्हाला पळसाची फुलं जी आपण म्हणतो ती पळसाची फुलं आपल्याला घरात येत नाहीत. पळसाची फुलाचं झाड बाहेर रस्त्याच्या कडेला शेतात
1: बरोबर
0: बांधावर असंच तुम्हाला सापडणार. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा मिळतात किंवा आपण जो उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ती काढून सुकवून स्टोअर करू शकता.
1: बरोबर
0: आता काटेसावर म्हणून फुलं असतात काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो. काटेसावरीची जी फुलं आहेत त्याच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात. ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते. आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
1: बरं मग ती पावडर करण्याची प्रोसेस
0: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत. ती उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फुलं आणायची
1: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात
0: नाही काटेसावर हे आणखीन पळस ही आपल्या इथं मिळतात.
1: बरं आणखी कुठली आहेत
0: बहावायची आहेत बहाव्याचा आता खूप बहाव्याची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो बहावा असतो गोल्डन शॉवर ज्याला म्हणतो
1: बरोबर
0: त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
1: बरं
0: आणखी त्या फुलांची भाजी सुद्धा करतात
1: बहाव्याच्या त्याचे उपयोग काय
0: तो थंडाव्यासाठीच उपयोग आहे त्याचा.
1: पण ऍक्च्युअल तो येतो उन्हाळ्यात
0: येतो मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
1: बरं गुलकंद म्हणजे फक्त साखर
0: खडी साखर आणखीन त्या पाकळ्या असं तुम्ही काचेच्या वरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत आणि त्याचा जर वापर केलात तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो आणि नंतर आपण तो वापरात आणू शकतो.
1: बरोबर आणखी आहेत कुठली अशी फुलं.
0: हा बकुळ आहे बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळीच्या झाडाचा खूप उपयोग आहे. बकुळीच्या झाडाची पानं बकुळीच्या झाडाची सालं दातांसाठी आपण वापरू शकतो. हिरड्या घट्ट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं कपाटात ठेवली तर आपल्या कपड्यांना रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचनमध्ये ठेवली आपल्या ट्रॉलीमध्ये वगैरे तर ती झुरळं होत नाहीत. असं बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे. आणि बकुळीच्या फुलांचा काढा जरी केला किंवा सरबत केला तर जुनाट सर्दी खोकला दमा बरा होतो. असं बकुळीचं झाडाचे सगळंच पानं फुलं साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
1: बरोबर मगाशी तुम्ही सुरुवातीला कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता हृदयासाठी. कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये तर मग त्याच्यासाठी काय करावं.
0: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं. कमळ नाहीतर मग बाजारात मिळतं पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग.
1: ती कुठली कमळ का कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी.
0: नाही सहस्रदल म्हणजे ज्याला 100 पाकळ्या आहेत असं जे फूल असतं ते कमळ आणि त्या कमळाच्या झाडाचं पान गोल असतं ते कमळ म्हणून ओळखायचं. आणि वॉटर लिलीचं जे पान असतं त्याला असं कात्री कात्री कात्री सारखे त्याचं पान असतं ते वॉटर लिली.
1: मग वॉटर लिली म्हणजे एरवी जे आपल्याला गुलाबी कमळ बिमळ म्हणून दिसतं.

0: असतात बाजारात ती वॉटर लिली आहे
1: आणि कमळ म्हणजे ते सहस्र लक्ष्मी ज्या ह्याच्यात बसलेली असते
0: म्हणजे गुलाबी जो रंग आहे
1: ते कमळ. आणि वॉटर लिलीचा पण फायदा होणार नाही असं काही नाही, फायदा होऊ शकतो वॉटर लिलीचा पण कमळाचा जास्त होईल.
0: बरोबर.
1: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळवून त्याच्या पाकळ्यांची पावडर करून ठेवलीत आणि तुम्ही रोज घेत तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. आणि मी हे स्वतः अनुभवलंय कमळाच्या पाकळ्यांचा हे. आणि जर असं कुठंच नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ही पावडर सहज उपलब्ध होती.
0: बर.
1: आता मी झेंडूचं तुम्हाला सांगितलं ना, झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे. झेंडूच्या पाकळ्या तुम्ही ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घातल्या आणि सकाळी हे पाणी गाळून खडीसाखर घालून पिलं तर ह्यांना पोटाचे विकार पण बरे होतात. पोटातले कृमी कीटक लहान मुलांना पण दिलं तरी चालतं. खोकला बरा होतो. आणखीन आपल्याला जिथं जखम झालीय मोठी तिथं आपण त्याचा रस किंवा पानांचा रस लावला तर ती जखम लगेच भरून येण्यास खूप मदत होती.
0: बर. एकंदरीत आपण असं बघितलं फुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो, म्हणजे काही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो, म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का?
1: सुरंगीचं स्पेशली तसं आहे. सुरंगीचं जे फूल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगीची खूप झाडं आहेत आणि सुरंगीच्या फुलांचं अत्तर करतात.
0: बरं.
1: आता आपल्याकडे लागवड चालू आहे पण अजून ती कितपत सुरंगीची फुलं आणि त्या गुणधर्माने इथं किती त्याचा वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे अजून आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे अजून येत नाही. सुरंगीची झाडं ही सगळी आहेत, ही सगळी कोकण पट्ट्यात आहेत.
0: बरोबर.
1: वेंगुर्ला सावंतवाडी ह्या सगळ्या पट्ट्यात आणि तिथली जी सुरंगी आहे ती अतिशय छान आहे, त्याचं अत्तर बनवतात सुरंगीच्या फुलांचं.
0: बरोबर.
1: मोगऱ्याची फुलं आहेत ही तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन मोहून तर टाकतच आहे.
0: बरोबर.
1: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो, किंवा माठात टाकलं
0: बर
1: तरी पण तुम्ही चालू शकतो.
0: बर.
1: आणि उन्हाळ्यात जी फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतात शक्यतो.
0: बरोबर. म्हणजे पण खरं तर तो ऋतू उन्हाळा
1: असतो
0: पण त्यांचे गुणधर्म
1: थंड असतात.
0: बर बर. त्याचे मग अशी कोणकोणती फुलं आहेत?
1: गुलाब, मोगरा, मोगऱ्यातले सगळे प्रकार, जाई, जुई, चमेली, पुन्हा बहावा. बहावा पण थंडावा देतो.
0: बरोबर.
1: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, हे थोडंसं उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे ते थंड आहे, निशिगंधानं थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
0: बरोबर. त्या ऋतुमानानुसार त्यांचे त्यांचे गुणधर्म आणि त्याप्रमाणे ती औषधाचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगितली तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
1: धोतऱ्याची फुलं ही विषारी असतात. धोतऱ्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनाने करायचा नाही.
0: बर.
1: मग तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, निशिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
0: बरोबर. मग धोतऱ्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
1: आहेत पण तशी आपल्याला ती घरात उपलब्ध नसतातच. धोतरा तर हा विषारीच आहे.
0: बर.
1: पोटात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे.
0: बर.
1: बाह्य उपचारासाठी धोतऱ्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे, आपल्या आपण काही करू नये तसं.
0: बरोबर. आता या ज्या औषधं म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतोय त्याच्यामध्ये अशी काही बंधनं आहेत का? म्हणजे तुम्हाला काही बीपी डायबिटीस आहे किंवा तुम्ही म्हटलं तसं गर्भवती महिला, लहान मुलं ह्यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
1: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात असं काही बंधन नाही. लहान मुलं, गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब, सगळी फुलं, शेवंती सगळी चालू शकतात. तसं काही अडचण येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
0: बर बर. फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर
1: करायचा. आणखीन त्याच्यावरती कीटकनाशकं मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही

0: वापरायची, आपल्या घरच्या बागेतली कुंडीतली अशीच फुलं आपण वापरायची.
1: बर, आणखी काही असे फुलांचे औषधी उपयोग सांगाल का की जी आणखी वेगवेगळी आहेत, किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
0: जास्वंदीमध्ये पण आता सध्या अनेक रंग अनेक प्रकार उपलब्ध आहेत, पण आपण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे. औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ती केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो. निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत, पण लाल रंगाची जी जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
1: थोडासा कशा पद्धतीनं त्याचा किंवा तेलासाठी कसा वापर केला जातो?
0: जास्वंदीची फुलं जी आहेत ती आपण ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही तुम्ही तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळायचे सुद्धा कमी होतात. आणि सरबत म्हणाल तर जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाण्यात जर जास्वंदीची फुलं घातली तर त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं आणि त्याचा आपण सरबतासाठी वापर करू शकतो. लिंबू पिळून, आवळा घालून, पुदिना घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखीन लाल जास्वंद हे त्वचा सुद्धा मऊ ठेवते. त्याच्यात एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदीच्या फुलात, ती आपली त्वचा मऊ ठेवते. आणि हेअर डायसाठी जास्वंदीची पानं सुद्धा वापरतात, त्यामुळे केस काळे राहू शकतात त्याचा रंग.
1: बरोबर, ह्या आपण थोडंसं फुलझाडांविषयी आतापर्यंत बोललो. अशी काही झाडं किंवा वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत?
0: आहेत ना, आपण गवती चहा घरात लावू शकतो.
1: बर,
0: गवती चहाचा काढा आपण करू शकतो. एकतर आपण चहात घालून चहा सुगंधी बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं.
1: बर,
0: ते सुद्धा उपयोगी असतं. पुन्हा तुम्ही घरात वाळा सुद्धा लावू शकता.
1: बर,
0: वाळ्याची जी मुळं आहेत ती आपण आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी मे महिन्यात, तर आपलं पाणी उन्हाळ्याभर सुगंधित होऊ शकतं
1: आणि त्याच्यामध्ये
0: थंडाव्याचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे वाळा आपण लावू शकतो. वेखंड घरी लावू शकतो.
1: बर,
0: वेखंडाचे पण कंद मिळतात.
1: बर,
0: तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंडाचं झाड लावलं की तुमच्या घरात डास पण येत नाहीत आणि सर्दीसाठी वेखंड खूप उपयोगी आहे.
1: बर,
0: कोरफड लावू शकतो आपण. कोरफडीमुळं खोकला कमी येतो, केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. पुन्हा पण तुळस तर आपली आहेच आहे. तुळशीची झाडं जरी तुम्ही भरपूर लावली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानांच्या रसामुळे खोकला कमी होतो, तुमच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे
1: तुळस असावी घरात.
0: तुळस
1: आपण असतेच म्हणजे बरेच,
0: म्हणून तर तुळस पूज्य आहे की ह्या सगळ्याच्या त्याच्या फायद्यामुळे की तिच्यात लक्ष्मीचा वास आहे. आपलं आरोग्यच चांगलं राहतं त्यामुळे.
1: बरोबर,
0: लक्ष्मीचा वास आहे आपण तुळशीत म्हणतो. त्यामुळे
1: बरोबर
0: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी खोकला शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण त्यानं वाढतं.
1: बरोबर,
0: वातावरण चांगलं होतं, वातावरण शुद्धी होते तुळशीमुळं.
1: बरोबर,
0: आपण कढीपत्ता लावू शकतो. कढीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो.
1: कढीपत्त्याला फुलं येतात हेच माहित नव्हतं.
0: कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या बिया तयार होतात, पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या, खूप छान असतो आणि ती दिसायला पण छान असतात, गुच्छानी येतात.
1: बर,
0: कढीपत्ता तर केसासाठी चांगला तर आहेच आहे, रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे.
1: बर,
0: त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खाल्ला
1: नुसताच. बर,
0: तर तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
1: वा, खूप छान आहे हे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिली हे खूप चांगलं आहे. एकतर केसांसाठीही तो चांगला आहे आणि आपल्याला माहितीये की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्याला सामोरं जायचं असतं, तर त्यासाठी
0: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खावा. एकतर कॅल्शियम आहे त्याच्यात, केसांसाठी चांगला आहे, केस काळे राहतात त्यांनी, पांढरे
1: व्हायचं प्रमाण
0: कमी होतं. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळी जरी असा वातावरणात इतका सुगंध पसरतो की त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होतं.
1: हो,
0: आणखीन अॅरोमाथेरपीमध्ये किंवा पुष्पौषधीमध्ये ह्याचाच वापर करून औषधं बनवलेली असतात.

0: की म्हणजे सुवासामुळं आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्याच्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागेल.
1: बर.
0: आणि प्राजक्ताच्या फुलाचे देठ केशरी असतात,
1: हो,
0: तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी, कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ताच्या देठांचा वापर करू शकतो.
1: बर.
0: तुम्ही केशरी भात करण्यासाठी, केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दुधात उकळून, तर केशरासारखाच त्याचा केशरी रंग येतो. आणखीन प्राजक्ताच्या पानांचा जो काढा आहे तो तुम्हाला तापावर अतिशय गुणकारी आहे. प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला, काही इन्फेक्शन न होता जर थंडीनं ताप आला असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढ्याने जातो.
1: बर.
0: आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे.
1: बर.
0: प्राजक्ताची पानांचा लेप वाटून तुम्ही जर दुखऱ्या भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येते प्राजक्ताच्या पानाने.
1: बर.
0: अनंताची जी फुलं असतात, पांढरी जी आपण गणपतीला वाहतो अनंताची फुलं,
1: बरोबर,
0: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात. त्याचा वास तर इतका मंत्रमुग्ध करणाराच असतो. आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं हे खूप औषधी असतं. शरीरातली ते उष्णता कमी करतं. अनंत मूळ म्हणायचं त्याला, ते खूप औषधी आहे. स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी येतं. आणखीन अनंताचं फूल सुद्धा तुम्ही जर पाण्यात ठेवलं रात्री आणि जर सकाळी त्याचं पाणी पिलं तरी पण आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं, की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो.
1: बर.
0: असं त्या औषधी फुल आणि त्याची मुळं खूप औषधी, त्याच्यापासून सारी वाद्यासह हे औषध बनवतात अनंताच्या मुळापासून. ते आपल्या लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे.
1: एकंदरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले, पण इन जनरल पुष्प औषधी याचा कशासाठी जास्त करून उपयोग केला जातो आणि सध्याची जी जीवनशैली आहे आपण बघतोय त्याच्यासाठी याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो?
0: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी, अॅरोमा थेरपी, खूप आजारांना बरे करण्यासाठी याचा वापर होतो. आणि यामुळे आपल्या मनावर त्याचा जादूई परिणाम होतो. अॅरोमा थेरपीमध्ये तेलांचा वापर होतो, तेलांमध्ये फुले घालून त्याचा अर्क काढतात, त्याला इसेन्शियल ऑइल म्हणतात. ते ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते. आता ह्या इसेन्शियल ऑइलमध्ये कुठली कुठली लव्हेंडर, जोजोबा, गुलाब ही औषधं वापरतात. आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं, मेंदू शांत होतो, संतुलित राहतो. मेंटल इमोशनल आजारावर अॅरोमा थेरपीचा खूप उपयोग होतो.
1: बर.
0: आणि कनोजमध्ये, भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवण्याचे, पारंपरिक जुनं अत्तर बनवण्याचे कारखाने आहेत.
1: बर.
0: तिथं हे अत्तर
1: नैसर्गिकरित्या
0: बनवलं जातं. आणि अॅरोमा थेरपी ही एक हिलिंग ट्रीटमेंट आहे. अॅरोमा म्हणजे वास, सुवास. ही याच्याच या थेरपीमध्ये फुलं, पानं याच्यापासून तेल आणि अत्तर बनवतात. आणि आपण हे तेल आणि अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण ही फुलं, पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन त्याचं पाणी पिऊ शकतो. ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही. त्याचा छान शरीराला उपयोग होतो.
1: नक्कीच. आणि तुम्ही म्हणाला तसं हे सुगंधित फुलांचा आपण या अॅरोमासाठी उपयोग करू शकतो, म्हणजे मग ती घरच्या घरी आपण तेल करू शकतो.
0: या तेला तेल करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली तर
1: साधारण कुठली फुलं सांगाल?
0: मोगऱ्याचं होऊ शकतं, जाई जुई, चमेली, सोनचाफा होऊ शकतं, लव्हेंडरची फुलं मिळतात.
1: बर. म्हणजे थोडक्यात जी सुगंधी
0: फुलं आहेत त्याचं तुम्ही कुणकुणा कशाचंही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता.
1: बरोबर. तर एकंदरीत रोहिणीताई, की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं, तर याचा वापर आणि तुम्ही जी सांगितलेली माहिती आहे यासाठी एकंदरीत श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय सांगाल?
0: माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतं, पण आपण काय करतो की फुलं आणतो, देवाला घालतो, नंतर झालं, विसर्जन करतो. असं नाही, त्या फुलांचा वापर आपल्या मनासाठी, शरीरासाठी, ह्याच्यासाठी आपण करू शकतो. आणखीन त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण ही वापरणार औषध

0: जासाठी ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्याचं तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंडीत वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता त्यामुळे त्याचं फुलांचं पानं फुलं काहीही वाया जात नाहीत किंवा कचरा न टाकता आपण त्याचा वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो. माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की रोजच्या वापरात हे आपल्या सहजासहजी हातात असतं त्याचा आपण आता आपल्याला दोन फुलं मिळाली जास्वंदीची पाण्यात घालून ठेवायची आपण सगळ्या घरातल्यांना रंगीत सरबत द्यायचं. गोकर्णीची फुलं मिळाली आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे ब्लू टी सकाळी सकाळी प्यायचा हे जाता येता करून आपण आपली तब्येत खूप छान ठेवू शकतो.
1: नक्कीच.
0: हे मी सगळं जे आता तुम्हाला सांगितलंय ते मी माझा छंद आहे की फुलांचा कसा उपयोग होईल किंवा फुलं का फेकू नयेत वापर झाल्यानंतर का फेकू नये त्याचा पुढे काय उपयोग होईल असं शोधत शोधत माझ्या छंदातून वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतलाय आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनी वापर करावा.
1: तर खूप छान रोहिणीताई वेगळी माहिती आज आम्हाला इथं मिळाली कारण तुम्ही म्हणालात तसं ही सगळी फुलं बागेत कदाचित सगळ्यांच्या येतही असतील फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्याचा वापर होत असेल पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळतायत आपल्याला. म्हणजे प्रत्येक अगदी फुल अगदी तुम्ही सांगितलं तसं बकुळ प्राजक्तासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

तर सख्यानं रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली आणि या मुलाखतीतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपण आपल्या बगीच्यामध्ये नक्की लावू शकतो. मैत्रिणींनो, निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी आपल्या घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि या आपल्या छोट्याशा बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वसा देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

भारत माता, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून। प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून। भारत माता बोलत असेल तुझ्या आतून मनातून। सांगेल कथा शौर्याच्या ती अभिमानाच्या धैर्याच्या। मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या। सांगेल सारा इतिहास ती सांगेल खुणा पुसलेल्या। दाखवेल चेहरा खऱ्याचा अन दाखवेल गोष्टी रचलेल्या। रडेल जेव्हा आठवेल तिला धर्माधर्मांमधले वाद। युद्ध दंगल फाळणीने घातलेली मृत्यूला साद। सांगेल आक्रमणे परकीयांची सांगेल गुलामगिरीचा अपमान। सतत दिसेल मनात तिच्या स्वप्न अखंड हिंदुस्तान। निसर्गाबद्दल बोलताना चेहरा तिचा खुलेल। प्रत्येक राज्याबद्दल अगदी अभिमानाने बोलेल। भाषांबद्दल बोलेल ती सांगेल परंपरा संस्कृती। स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्यांची महती। शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप। शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप। कारण असंख्य लोकांमध्ये पेरायचं असेल तिला देशाभिमानाचं रोप। शब्द तसं तू बरंच जाणतेस आता हेही जाण। बांधून नको ठेवू भात्यात शब्दांचा बाण। खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल। हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मोल। शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट। शब्द म्हणजे लख ऊन। शब्द म्हणजे धुकं दाट। शब्द जाणतात सारं काही शब्दही बोलतात शब्दातून। जमलं तर पटलं तर काढ त्यांना भात्यातून। मौन काही वाईट नाही मौनाची एक भाषा असते। पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठेही पोचण्याची मुभा असते। भाषा असो कोणतीही शब्द असतात महत्वाचे। शब्दच ठरतात मर्मसार अस्तित्वाच्या पहाडाचे। एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही। एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही। शब्द असतील सोबतीला ते साथ सोडणार नाही। प्रॅक्टिकल वागूया का थोडं? म्हणजे कविते बिवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला। पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही। वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही। डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही। प्रेम कवितेतला मोगरा काही एकमेव फूल नाही। आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तरं देत नाही। काळ ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर। प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर। कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर। आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर। खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या अश्रूतून? खरंच आपण जाणतो एकमेकांना विचारातून मनातून। घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून। आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवितेतून। सार समजून आता जगू वास्तवात। स्वगत उपयोगी पडत नसतात साध्या भांडणात। आपले साधे

शब्द आणि साधे विचार बरे तेच ठरतील आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणी खरे.

विरोधाभासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं कोडं पडायचं नेहमी आणि तिला त्याच्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्याचं चकाकणं उग्र वाटायचं, त्याला तिचं शांत राहणं भेसूर वाटायचं. त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही, तिला मात्र त्याच्या उगवण्याचं कौतुक वाटायचं. तो तिची शांतता घेऊ पाहायचा, ती त्याला तेजस्वीपणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं. त्या एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्याला तिचे गुण हवे होते, तिला त्याचे गुण हवे होते, पण ते कधी घडलेच नाही. त्यांच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या, त्यांचे मार्ग वेगळे होते, त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत, त्याच्या शेवटापासून तिची सुरुवात होती आणि तिच्या शेवटापासून त्याची सुरुवात होती.

तर श्रोतेहो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
1: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 जास्त विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला. राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं. राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून 100 जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. भारत ही जगातली चौथी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे. व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहारीन कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील. भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉद्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉद्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3 फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2 क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3 क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाळं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलडाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: एफएम बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट विजयी. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्यावत करण्याचं काम सुरू झालं आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी छत्रपती संभाजीनगर इथं या मोहिमेचा आढावा घेतला. विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या मोहिमेअंतर्गत 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री नीमूबेन बंभानिया छत्रपती संभाजीनगर इथं आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्रा बिडकीन इथल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली तसंच विविध उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डीएमआयसी अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट यांचा विजय झाला. त्यांना 455 तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं N8 इथल्या महानगरपालिका रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्हाभरात 94% लसीकरण पूर्ण झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाचं जिल्ह्यातल्या शाळांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबीका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित करण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन आणि भारतीय योग संस्थान यांच्यातर्फे N8 इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. यानिमित्त भारतीय योग संस्थांच्या वतीनं शहरातून योग दिंडी काढण्यात आली.
1: छत्रपती संभाजीनगर

अमरीकी अंदाज भी सीखे हम यारब के राज भी सीखे अमरीकी।

हमसे मोहब्बत हमसे जवानी रंग भरी है अपनी कहानी हमसे मोहब्बत।

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम. जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर

0: टुंगा शिवाजी पार्क परिसर घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वे सेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा दौर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या चौघांपैकी एक जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,00,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरु करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांनी

यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळमृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पटवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की। उजाले उनकी यादों की।

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी सोलापूर. आतापर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला. आमच्या प्रसारण कक्षातल्या घड्याळात सायंकाळचे 5 वाजले आहेत. श्रोते हो, शुभ संध्या. आजच्या सायंकालीन प्रसारणात मी आपली रेडिओ सखी शहाजोया सुभेदार आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतेय.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आता केवळ रेडिओपुरता मर्यादित राहिलेलं नाहीये. आकाशवाणी आता सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद आता तुम्ही कधीही आणि जगाच्या पाठीवर कुठेही घेऊ शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला सर्च करायचं आहे आकाशवाणी सोलापूर आणि आम्हाला फॉलो करायचं आहे फेसबुक पेजवर आणि इन्स्टाग्रामवर. यासोबतच युट्यूबवर उपलब्ध आमचे सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आकाशवाणी आणि सोशल मीडियाच्या या नव्या प्रवासाचा अनुभव घ्यायला सुद्धा विसरू नका. आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ

आलाय. मातीचा दरवळ हवेत दरवळतोय. गार वाऱ्याची झुळूक मनाला सुखावून जाते आणि अशा रम्य आल्हासदायक वातावरणात तुमची साथ लाभते आहे. यापेक्षा सुंदर क्षण दुसरा कोणता असूच शकत नाही. श्रोते हो, पाऊस हा फक्त ऋतू नसतो, तो आठवणींचा, भावनांचा आणि प्रेमाचा एक हळवा प्रवास असतो. पावसाचा प्रत्येक थेंब जणू मनाच्या एखाद्या कोपऱ्यात दडलेल्या भावना अलगद जाग्या करत असतो. काही क्षण न कळत हसवून जातात, काही जुन्या आठवणींना उजाळा देतात, तर काही मनाला नव्या स्वप्नांची चाहूल देऊन जातात. आणि अशा या मोहक वातावरणाला आणखी सुरेल बनवण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे काही अतिशय सुंदर रोमॅन्टिक अल्बम गीतांचा खास नजराणा. ही गाणी कदाचित तुम्ही यापूर्वी फारशी ऐकलेली नसतील. चित्रपटांमधील गाण्यांइतकी ही गाणी लोकप्रिय नसली तरी प्रत्येक गीतामध्ये भावनांची एक वेगळीच दुनिया दडलेली आहे. शब्द इतके सुंदर, संगीत इतकं मनाला स्पर्शून जाणारं आणि प्रत्येक ओळीतला अर्थ इतका हळवा आहे की ही गाणी तुमच्या मनात नक्कीच घर करून जातील. कधी प्रेमाच्या पहिल्या हळव्या चाहुलीची जाणीव करून देणारी, कधी विरहाची ओल अलगत डोळ्यांमध्ये साठवणारी, तर कधी आयुष्यावर आणि नात्यांवर नव्यानं प्रेम करायला शिकवणारी ही गाणी प्रत्येक गीतात एक वेगळी भावना आहे, एक वेगळी कहाणी आहे. म्हणून आजचा हा पावसाळी प्रवास फक्त गाणी ऐकण्यापुरता मर्यादित ठेवू नका. प्रत्येक शब्द अनुभवून पहा, प्रत्येक सूर मनात साठवून ठेवा आणि या सुंदर वातावरणासोबत त्या भावनांमध्येही हरवून जा. श्रोते हो, मला खात्री आहे की आजची ही अल्बममधील गाणी, निवडक नवीन आणि मनाला भिडणारी गाणी तुम्हाला नक्कीच आवडतील आणि कदाचित यापैकी एखादं गीत तुम्हाला तुमच्या मनाचंही आवडतं गीत बनून जाईल. तर मग पावसाच्या प्रत्येक सरीसोबत मनाच्या प्रत्येक स्पंदनाला अलगद स्पर्श करणाऱ्या या सुरेल सफरीची सुरुवात आता आपण करूया. प्रसारित करत आहोत हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. ऐकूयात अल्बम मधील गाणी.

कलन अरोरा, वंशिता कानपाल, रितू पवार, सार्थक, साहिल रोतेला आणि अभय बिष्ट यांच्यावर चित्रित झालेलं दीदार कौर आणि अब्दुल शेख यांच्या आवाजात मेघा बाली यांचं गाणं आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं गौरव चटर्जी यांचं। श्रोते हो, कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया आंचल त्यागी आणि मधुर शर्मा यांच्या आवाजात चैतन्य जैन आणि मनीषा भल्ला यांच्यावर चित्रित हे सुंदरसं गाणं।

आंचल त्यागी आणि मधुर शर्मा यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गाणं आपण ऐकलं. श्रोते हो, आता ऐकूया कृष्णा वर्मा यांचं गाणं, ज्याला संगीत आहे प्रवीण हिरा यांचं.

0: कृष्णा शर्मा यांनी गायलेलं, प्रवीण हिरा यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं आताच आपण ऐकलं. श्रोते हो, हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून शाहजोयासोबत. सायंकाळचे 5:15 झाली आहेत. आता आमच्या कार्यक्रमाविषयींची काही निवेदनं.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10-11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
3: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
4: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
0: श्रोते हो, आता शंतनू माहेश्वरी आणि दीक्षा सिंग यांच्यावर चित्रित झालेलं विशाल मिश्रा यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं कौशल किशोरे यांचं गाणं ऐकूया.

विशाल मिश्रा यांच्या आवाजात त्यांनीच संगीतबद्ध केलेलं कौशल किशोरे यांचं गाणं आताच आपण ऐकलं. श्रोते हो, यानंतर ऐकूया हर्ष राजपूत, आयरा जैन आणि एडलिन कॅस्टेलिनो यांच्यावर चित्रित झालेलं यासीर देसाई यांनी गायलेलं गाणं. शब्द कौशल किशोरे यांचे, संगीत अनुराग सेकिया यांचं. ऐकूया.

अनुराग सेकिया यांच्या संगीत नियोजनात कौशल किशोरे यांचं गाणं आपण ऐकलं यासीर देसाई यांच्या आवाजात. श्रोतेहो, यानंतर ऐकूया कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं, सौमी साईर्ष आणि केशव आनंद यांच्या आवाजात. शब्द कमलेश सोनावाला यांचे आहेत तर संगीत धर्मेंद्र भदौरिया यांचं आहे. श्रोतेहो, हे गाणं शिवम पासान आणि भूमी चोप्रा यांच्यावर चित्रित झालेलं आहे. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

सौमी साई शणे केशव आनंद यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. यामध्ये आज आपण आनंद घेतला अल्बममधील नवनवीन गाण्यांचा आणि हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. श्रोतेहो, मी तुमच्यासाठी निवडलेली ही गाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा दर सोमवारी रात्री 8:15 प्रसारित होणाऱ्या आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमात आम्हाला एसएमएस पाठवून. एसएमएस पाठवण्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 94-22-65-17-41. सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतेय आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, जल है तो कल है हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पाणी हे निसर्गानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं मौल्यवान असं वरदान आहे. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगू शकतो, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. आपल्या पृथ्वीवर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी पण त्यापैकी फक्त 2.5% पाणी हे गोड पाणी अर्थात पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. त्यात सुद्धा 1% कमी पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बेजबाबदार वापरामुळे आज पाण्याचं संकट जगभर गंभीर बनलंय. आणि म्हणूनच पाणी वाचूया हा फक्त नारा नसून काळाची गरज बनली आहे. आता याच पाण्याचं महत्व सांगणारा संवाद आपण ऐकणार आहोत. जलसंवर्धन काळाची गरज. पाणी बचतीसाठी किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकी पाणी टंचाई का जाणवतीये यावरती डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे छान असं गाणं.

0: तर फ्रेंड्स, पाऊस सुरू झाला किंवा काळ्या मेघांनी जरी पाणी बरसवलं तरी त्या पाण्याचा योग्य वापर मात्र आपल्यालाच करायचा आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा त्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे कसा करता येईल याविषयी सुद्धा आपणच काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जिथे पाऊस खूप पडतो त्या ठिकाणचं पाणी दुष्काळग्रस्त भागांमध्ये कसं वापरता येईल हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर पाणी वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच याच विषयीचा संवाद आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने या दोघीही या जलसंकटावरती एक संवाद आपल्याशी साधणार आहेत. तर आपल्या या मैत्रिणींचा संवाद लगेचच ऐकूया.
1: आई, अगं आई, आई अगं आई, किती वेळा सांगायचं चावी चालू ठेवून किचन कट्ट्यावर अशी भांडी धुवू नको म्हणून. टप भरून पाणी घे आणि ओट्यावर बसून निवांत भांडी घास, असं पाणी वाया जात.
2: कॉलेज मधून आली नाहीस तोपर्यंत सुरू झालं बघ तुझं पोटी पुराण. तुला माहित आहे ना, मागील आठवड्यातच तुझ्या बाबांनी 2000 लिटरची टाकी बसवली, मग आता कशाला संपेल पाणी.
1: अगं आई, बंगल्यावर टाकी मोठी बसून काय होणार आहे, मुळात पाऊस पडायला हवा ना. पाऊस म्हणजे ही जल देवता. सजीवांच्या जीवनातील सर्व घटना पाण्याशी जोडल्या गेल्या आहेत. पाणी हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा आधार आहे. आता मात्र जगासमोर पाण्याचे संकट आवासून उभे आहे. जलाशय सुकत चालले आहेत, बागा जंगले उजाड होत आहेत. पावसाचे ढग नुसतेच येतात आणि जलवर्षाव न करताच माघारी जात आहेत.
2: अगं पोरी, आता सुरू झालाय ना पाऊस, होईल की सगळीकडे पाणी पाणी. उगाच पाणी नाही म्हणून नको दंगा करू.
1: अगं आई, पाणी हेच आपले जीवन आहे. पाणी हा निसर्गाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे. पाण्याशिवाय कोणत्याही सजीवाच्या जीवनाची कल्पना करणे शक्य नाही. मानवी शरीर, शेती, उद्योग, पर्यावरण सगळ्यांचा आधार पाणीच आहे. मानवी शरीराचा 60-70% भाग पाण्याने बनलेला आहे. रक्ताभिसरण, पचन, तापमान नियंत्रण या सर्व क्रियांसाठी आपल्या शरीरात सुद्धा पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहे. आपली प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झाली आहे. भारतीय संस्कृतीत नद्यांना माता मानून पाण्याला धार्मिक महत्व दिलं गेलं आहे. म्हणूनच दररोज गंगा आरती केली जाते. पाण्याच्या समृद्धीमुळे जंगल, वृक्ष, सुमधुर फळे आणि सुवासिक फुले आपल्याला मिळतात. ऋतुचक्र, हवामान आणि निसर्गात पर्यावरण संतुलन राखले जाते.
2: होय ग होय, लई गुणाची लागली सांगायला. जणू तू आणि मीच पत्कुर घेतलाय पाणी वाचवायचा. चल हु बाजूला, मला माझं काम करू दे. चार भांडी काय लागली धुवायला तर हिनं चांगलं कीर्तनच चालू केलं.
1: अग, निवळ चार भांडी असं नको म्हणू. या पाण्याचा शेती वापरासाठी, वीज निर्मिती करिता, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापरासाठी अशा सर्व ठिकाणी वापर केला जातो. म्हणून प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे.

0: मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याचा वापर करतो. मृत्यूनंतरही तोंडात शेवटचे पाणीच पाजले जाते, माहिती आहे ना?
1: लागली जिवंतपणी मरणाच्या गोष्टी करायला. चार घास सुखानं खा की.
0: अग आई, केवळ तुला आणि मला चार घास सुखाचं मिळून कसे चालेल? पुढच्या पिढ्यांना सुद्धा सुखाचे दिवस यायला हवेत ना. आता मी काय सांगते ते जरा नीट ऐक. जगातील सुमारे 97% पाणी खारट आहे किंवा ते पिण्यायोग्य नाही. हिम नदी हा पाण्याचा मोठा साठा आहे, पण जागतिक तापमान वाढीमुळे हिम नद्या वेगाने वितळत आहेत. एकूणच काय, जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18% लोकसंख्या ही भारतात आहे, पण पाणी साठा मात्र केवळ 4% आहे. याचाच अर्थ आपला भारत देश हा पाण्याच्या टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे. यातूनच उपलब्ध पाणी साठ्यातील 80% साठा हा शेतीसाठी वापरला जातो आणि ती काळाची गरज आहे. शासन सुद्धा आपला देश स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेच की. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 95 दशलक्षाहून अधिक शौचालयांची उभारणी केली. जल जीवन अभियान अंतर्गत व्यापक घरगुती नळ पाणी जोडणी केली. यामुळे स्वच्छता, आरोग्य सुधारले आणि दूरवरून पाणी आणण्यासाठीचा वेळ वाचला आहे.
1: अगं लेकी, तुझं सगळं मला पटतंय, पण पाणी टंचाई तर कायमच आहे, जणू पाचवीलाच पुजल्या बघ.
0: हा, आत्ता तुझी गाडी रुळावर आली म्हणायची. आता ही पाणी टंचाई कशामुळे होते ते ध्यानात घे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तसा पाण्याचा वापर सुद्धा वाढत आहे, पण पाण्याचे सोर्स मात्र आहे तेवढेच आहेत, त्यात काही वाढ होत नाही. बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगले नाहीशी होत आहेत आणि दुसरीकडे मोठमोठ्या बहुमजली इमारती उभारण्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. शहरी आणि व्यापारीकरणामुळे सुद्धा पाण्याची मागणी वाढली आहे. कारखान्यांचे रसायने, सांडपाणी नदी तलावात सोडल्याने चांगले पाणीही वापरण्या योग्य राहत नाही. परिणामी जल प्रदूषण होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय. जुनी यंत्र सामुग्री आणि पुरेशा गुंतवणुकीचा अभाव हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे. शहरीकरणामुळे राज्य आणि राष्ट्रीय मार्गाबरोबरच गावांतर्गत रस्ते सुद्धा आता सिमेंटचे बनविले जात आहेत, त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही तर ते थेट वाहून जाते. एकतर पाणी जमिनीत मुरत तर नाहीच, पण घरोघरी मारल्या जाणाऱ्या बोरिंगमुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. अशी एक ना अनेक मानवनिर्मित तर काही निसर्गनिर्मित कारणे तसेच हवामान बदलाचा परिणाम यामुळे सुद्धा पाणी टंचाई होत आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही बरं.
1: मग आता तू काय करायचं ठरवलंयस ते सांग. ही भांडी न धुताच ठेवू का तशीच, म्हणजे तुझी पाणी टंचाई दूर होईल?
0: अगं आई, अशी चिडचिड करू नको, जरा शांत हो. आणि या भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून काय करायला हवे ते आता ऐक. सर्वप्रथम आपण जलसाक्षर होऊया, म्हणजे पाण्याचे महत्व जाणून घेऊया. पाण्याची बचत करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या सवयीमध्ये थोडा बदल करूया. पाण्याचा गैरवापर थांबवूया. आपल्या घरात अनावश्यक ठिकाणी चालू असणाऱ्या तसेच रस्त्याने जाताना चालू दिसणाऱ्या अशा पाण्याच्या सर्व जाव्या नीट बंद करूया. घरातील, अंगणातील नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्त करणे आणि आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादली वापरणे यासारख्या साध्या सवयीमुळे दरमहा 1000 लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
1: बरं सांगतेस.
0: आपण ब्रश करताना, धुनी भांडी करताना नळ चालू ठेवल्याने मिनिटाला 6 लिटर पाणी वाया जाते. हेच पाणी आपण वाचवू शकतो ना. आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करूया. शॉवरमुळे मिनिटाला 17 लिटर पाणी वाया जाते. ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवी. आपल्या अवतीभोवती जर पाण्याची गळती सुरू असेल तर संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देऊन ती वेळीच दुरुस्त केल्याने वाया जाणारे 1000 लिटर पाणी वाचवता येईल. पावसाचे पाणी छतावरून वाया जाऊ न देता ते जमिनीत

0: पुरवण्याची व्यवस्था करूया, पाणी साठवण हा जलसंवर्धनाचा प्रभावी उपाय होऊ शकतो.
1: होय की ग, बरोबर आहे की तुझं, आपण असं करूच शकतो.
0: अजून ऐक, स्वयंपाकापूर्वी भाज्या अगर फळे धुतल्यानंतर ते पाणी फेकून देण्याऐवजी आपल्या बागेतील अगर कुंडीतील झाडांना घालूया. घरातील एसी यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणी ही झाडांसाठी चालते बरं का? दररोज आपली वापरातील वाहने पाईप लावून धुण्याऐवजी आठवड्यातून एकदा तेही बादलीतून पाणी घेऊन अगर ओल्या कापडाने पुसून घेतल्याने 50 लिटर पाणी वाचवता येते.
1: हा, हे मात्र खरं आहे. हा,
0: आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपली शेती ही पाण्यावर अवलंबून आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठिबक सिंचनचा वापर बहुतांश शेतीत होत आहेच, पण उर्वरित शेतकऱ्यांनी सुद्धा ठिबक सिंचनचा वापर करायलाच हवा. आपल्या सभोवताली असणारे जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडूया. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे, नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावीत नानाविधी.
1: होय ग लेकी, बरोबर आहे बघ तुझं, पाण्याशिवाय जगणं मुश्किलच आहे. आता आपण पाणी वाचवलं तरच आपली पुढची पिढी वाचल बघ, नाहीतर पाणी पाणी म्हणून जीव मेटा कुटीला येईल त्यांचा. आज आहे म्हणून पाण्याचा कसा पण वापर करून नाही चालणार, हे एक निसर्गाचं देणं आहे, त्याचा सांभाळ गरजेपुरताच केला पाहिजे.
0: चल तर मग आणि घे शपथ. या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आज आम्ही शपथ घेतो की निसर्ग देवतेने दिलेल्या विविध घटकांमधील पाणी ही एक मौलिक साधन संपत्ती असून मी तिचा वापर काटकसरीने करेन. पाण्याचे नेटके नियोजन करून जलसंधारण सारखे प्रकल्प हाती घेईन. शिवाय अन्य जलसाठ्यांची स्वच्छता कायम राखीन. यातच माझे आणि माझ्या भावी पिढीचे
1: कल्याण होणार आहे.
0: जय हिंद, जय भारत.
2: फ्रेंड्स, आताच आपण आपल्या दोन मैत्रिणींनी म्हणजे सिद्धी राजमाने आणि श्रावणी राजमाने यांनी सादर केलेला संवाद आपण ऐकलाय. फ्रेंड्स, जलसंकट आले दारी निभाऊ आपली जबाबदारी, हे आपण लक्षात ठेवायचंय आणि त्यासाठी हा संवाद आपल्याला उपयोगी पडेल. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरलं जातं गाड्या धुवायला, किंवा आता जो आपण संवाद ऐकला आहे आई आणि मुलीमधला, तिथे सुद्धा बऱ्याचदा घरगुती कामांसाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं. मग अशा वेळेला आपण ते टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. याविषयी तज्ञांचं मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. तर फ्रेंड्स, याच विषयी डॉक्टर VN शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आता आपण ऐकूयात.
3: जगाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. मागील वर्षी तर अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी पूर आले, तरी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं. भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असताना सुद्धा पाणी टंचाई येण्यापाठीमागे जी कारणं आहेत ती कारण आपणच तयार केलेली आहेत. यातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झाडांचं घटणारं प्रमाण. झाडांच्या मुळ्या ह्या नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतात. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं पाणी त्या जमिनीत घेऊन जातात, तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस नसताना त्यांना गरज असते तेवढं पाणी जमिनीतून काढून घेतात. त्याचबरोबर ही झाडं वातावरणातील आर्द्रता टिकवून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करत असतात. मात्र झाडांचं गावातलं, खेड्यातलं, शहरातलं आणि सर्वात महत्वाचं जंगलातलं प्रमाण घटल्यामुळं वातावरणातील आर्द्रता कमी झाली आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ जशी होत आहे तसेच आपण आपल्या अधिक चांगल्या सोयी सुविधांसाठी काँक्रीटचे रस्ते तयार करत आहोत. या रस्त्यामुळे

जी उष्णता सूर्यापासून येत असते ती उष्णता वातावरणामध्ये टिकून राहते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा दर सातत्यानं वाढत आहे. दुसरं महत्वाचं कारण जे आहे ते पाण्याचा अविवेकी वापर. शेती असेल, घरातल्या कारणासाठी असेल किंवा उद्योगांसाठी असेल, आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. सर्वसाधारणपणे प्रतिमानशी 130 लिटर पाणी हे प्रतिदिन आपल्याला वापरासाठी लागतं. मात्र आज अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 170 पासून ते 200 लिटर पर्यंत पाणी पुरवतात आणि हा पाण्याचा वाढता वापर सुद्धा पाणी टंचाईच्या मुळावर येत आहे. जमिनीतील शुष्कता सुद्धा या कूपनलिकातून उपसलेल्या पाण्यामुळे वाढत आहे. हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये

0: वाढत आहे. हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये पुनर्भरित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची शुष्कता वाढून बाष्पीभवनाचा दर पुन्हा वाढताना आपल्याला दिसतो. शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं हे सुद्धा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहेत. ऊस, केळी, हळद, द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापाठीमाग सर्वच शेतकरी बंधूंचा कल दिसतो. ही पिकं घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला गेला पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता दिसते आणि हे टाळायचं असेल तर सर्वात पहिलं कूपनलिकांच्या बाबतीत शासकीय नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. 200 फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअरवेलवरती बंदी आणली पाहिजे. शेतीमध्ये पाण्याचा अतिशय जपून वापर करायला पाहिजे. घरामध्ये सुद्धा पाणी काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे. महापालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं स्वच्छ केलेलं पाणी जे पुरवलं जातं ते पाणी केवळ पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच वापरलं गेलं पाहिजे. शेतात बांध आणि बांधावर झाडं, जंगलामध्ये झाडं ही आपण वाढवली पाहिजेत आणि ही झाडं सुद्धा स्थानिक वनाची असली पाहिजेत. हे जर आपण केलं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा अशीच भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहावी लागेल.
1: फ्रेंड्स, डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आताच आपण ऐकलं. तर पाणी बचतीचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. फ्रेंड्स, पाणी वाचवा पाणी वाचवा हे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण कृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय आणि यासाठी ऍक्शन मोडवरती आपण येणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला म्हणजे तरुण पिढीला नक्कीच शक्य आहे. फ्रेंड्स, पाण्याचं महत्व, पाणी बचतीचा सल्ला आपल्याला कळलेला आहे आणि तो आपण अंमलात आणणार आहोत या गॅरंटीसह आज मी इथेच थांबतीये. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. पुन्हा आपण भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सायंकाळचे 5:57 झाली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयींची काही निवेदनं.
1: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
2: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम.
1: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही.
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य.
1: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
2: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर.

0: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
1: अधिक स्वादिष्ट।
0: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
2: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे।
0: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
2: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
0: तुमच्या कुटुंबासाठी।
2: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
0: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स।
2: डायबिटीज असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्य विषयक समस्या,
0: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ञांकडून।
2: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा।
0: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15।
2: आरोग्य जागर,
0: कारण तुमचं आरोग्य
2: आमच्यासाठी महत्त्वाचं आहे।
3: श्रोते हो, दोहा म्हणजे दोन ओळीतील छंदोबद्ध काव्य। दोहा हा हिंदी साहित्यातील सर्वात प्रसिद्ध आणि परिणामकारक छंद आहे। संत रविदास, कबीर, सूरदास, तुलसीदास, मीराबाई, रहीम, गुरुनानक, बिहारी यांच्या दोह्यांचा आस्वाद आपण या दोहावली या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत। दर गुरुवारी विचारपुष्प या कार्यक्रमात सकाळी 6:25 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
4: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
5: ऐका साहित्य संपदा।
6: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे।
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
4: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास।
2: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, ऐका साहित्य संपदा, दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। साहित्य संपदा,
4: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव।

0: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्जवर तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल मोबाईल ॲपवरून आपण ऐकताय आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 6 वाजले आहेत. आता आनंद घेऊया काही मराठी गाण्यांचा. तत्पूर्वी काही जाहिराती आणि आमच्या कार्यक्रमाविषयींची काही निवेदनं.
1: पार्टी हवी
2: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
3: आयडिया, तिथेच करूया पार्टी.
1: पिझ्झा पार्टी,
2: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
4: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही?
1: नो शेअरिंग.
4: आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.
5: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, एफएम वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
6: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
0: श्रोतेहो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात अरुणा ढेरे यांची भक्तिरचना. ही भक्तिरचना संगीतबद्ध केली आहे मिलिंद जोशी यांनी.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात अरुणा ढेरे यांची भक्तिरचना आपण ऐकली. ही रचना संगीतबद्ध केली होती मिलिंद जोशी यांनी. श्रोतेहो, यानंतर ऐकूया अरुणा ढेरे यांची आणखी एक रचना, श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत मिलिंद जोशी यांचंच आहे.

श्रोतेहो मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. सायंकाळचे 6:13 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सक्षम कुलकर्णी आणि गौरी विद्या यांच्यावर चित्रित दे धक्का या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत. हे गीत गायलंय माधुरी करमरकर यांनी, संगीतबद्ध केलंय अजय अतुल आणि समीर यांनी. ऐकूया.

0: दे धक्का या चित्रपटासाठी माधुरी करमरकर यांनी गायलेली श्रीरंग गोडबोले यांची गवळण आपण ऐकली. संगीत होतं अजय अतुल आणि समीर यांचं.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: चलो निकले क्या?
3: जाए, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
0: श्रोते हो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात अनिल कांबळे यांचं गाणं. या गाण्याला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रोते हो, यानंतर ऐकूया कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं. मकरंद अनासपुरे आणि आदिती सारंगधर यांच्यावर चित्रित झालेलं चित्रपट नाथा पुरे आता. हे गाणं गायलंय अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी. शब्द सुधीर मोघे यांचे, तर संगीत शशांक पवार यांचं आहे.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सावंत यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोतेहो मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. सायंकाळचे 6:30 होत आहेत. आता काही हिंदी गाण्यांचा आस्वाद घेऊया. तत्पूर्वी काही जाहिरातींचं प्रसारण.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
9: श्रोतेहो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातल्या या भक्ती रचनेसोबत.

0: अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात भक्तिरचना आपण ऐकली.
1: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोखिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
2: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवार

0: रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं, गुणगुणाता हूं मैं.
2: हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 6:38 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया अलिशा चिनॉय यांच्या आवाजात श्याम अनुरागी यांचं गीत. संगीत बिद्दू यांचं आहे.

अलिशा चिना यांच्या आवाजात श्याम अनुरागी यांचं पॉप गीत आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं बिद्दू यांचं. हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया गोपी किशन या चित्रपटातलं समीर यांचं गाणं. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात संगीत आनंद मिलिंद यांचे. श्रोते हो, हे गाणं चित्रित झालंय करिश्मा कपूर आणि सुनील शेट्टी यांच्यावर.

गोपी किशन या चित्रपटातलं समीर यांचं गाणं आपण ऐकलं. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात, संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. श्रोते हो, यानंतर ऐकूया अनोखा अंदाज या चित्रपटातलं समीर यांचंच आणखी एक गाणं. गायलंय अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी. या गाण्याला संगीत आहे नदीम श्रवण यांचं. श्रोते हो, हे गाणं मनीषा कोईराला आणि मनीष कुमार यांच्यावर चित्रित झालेलं आहे.

0: समीर यांचं गाणं आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं नदीम श्रवण यांचं. चित्रपट होता अनोखा अंदाज.
1: अक्कलकोटमध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत एमडी रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजीमध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99220 30363 किंवा 94226 32200.
2: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेस साठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
3: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 67 17 24 18.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, जाती गल्ली, सोलापूर.
6: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
7: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
1: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे, कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात, त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात, परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सरमुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर. मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.
8: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
9: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
8: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
9: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
0: श्रोते हो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाची सांगता आता करूया सोहम नाईक यांनी गायलेल्या जयन यांच्या या सुंदरशा गाण्याबरोबर.

सोहम नाईक यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz वर. आता सायंकाळच्या 7 वाजत आहेत. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय। आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे। अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली। कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला। मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली, यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला। बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे। क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे। पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले। ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली। ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले। ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत। रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला। खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे, तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे। पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली। अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला, यामुळे लाहेरी विनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे। पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला।
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे। विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायत

पंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरीमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरीमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियंतेक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन
15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात

0: सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम. जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजन बाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 MHz. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.
2: काय ग एवढी कसली काळजी करतेस?
3: अहो आपल्या नानांना कॅन्सर झालाय.
2: युवराज इलेक्ट्रोपॅथी असताना काळजी कसली मग?
3: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
2: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळे 100% नैसर्गिक आहेत.
3: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही.
2: कमी खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो. अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय. विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन.
3: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार.
2: भारतातलं तिसरं, महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आपल्या सोलापुरात आहे.
3: कुठं आहे ते?
2: बिजापूर रोड इंजगिरी मठासमोर कुबेर कॉम्प्लेक्स पहिला मजला. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर.
3: मोबाईल 73-87-24-25-25 किंवा 96-89-64-62-18. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आता केवळ रेडिओ पुरता मर्यादित राहिलेलं नाहीये. आकाशवाणी आता सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद आता तुम्ही कधीही आणि कुठे घेऊ शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला सर्च करायचं आहे आकाशवाणी सोलापूर आणि आम्हाला फॉलो करायचंय फेसबुक पेजवर आणि इन्स्टाग्रामवर. यासोबतच युट्यूबवर उपलब्ध आमचे सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आकाशवाणी ऑन सोशल मीडियाच्या या नव्या प्रवासाचा अनुभव घ्यायला सुद्धा विसरू नका. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ.

श्रोतेहो, आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. सात वाजून 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 ही वेळ आहे आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमाची, अर्थातच गावकरी मंडळ या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात आज कीर्तनाचा आनंद आपण घेऊ शकाल. आठ वाजून 5 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8:15 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:00 एक कलाकार अंतर्गत अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. त्यानंतर 9:15 पासून 10

10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 11 वाजता सुरुवातीला हिंदी आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ. सायंकाळचे 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्याहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल?
1: दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्टिंग झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करणं ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि अशी ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण ही विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही 10 स्टेटमध्ये ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जाते. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय, तर मतदार यादीची जी आता सध्याच्या मतदार याद्या आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं, पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्यामागचा उद्दिष्ट आहे. ज्या योगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपल्या निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार आहेत?
1: त्याच्यामध्ये काय झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्याही आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण होऊन नव्याने यादी तयार झालेली नाही. दरम्यानच्या काळात काय झालंय की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे. इकडून तिकडे लोक गेलेले आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत. काही लोक मृत झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. काही लोक काय करतात की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट टाकून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात.

0: अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात आणि त्याच्यामुळे काय होतंय की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत, मृत व्यक्तींची सुद्धा नावं आहेत आणि या प्रकारच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्या योगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य तऱ्हेने निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
1: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का?
0: आम्ही तर 76% काम आमच्याच स्तरावर केलेलं आहे म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह रिव्हिजन होते त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे कारण जो संविधानातील जी कलम आहेत किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार यादीचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये नागरिकत्वाची जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय आहे की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002 ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या याद्या आहेत इथे बेस समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मतदार यादीमध्ये नावं असणं महत्वाचं आहे आणि ते मॅपिंग त्याला मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी काय करायचंय तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग झालेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरवरून पुण्याला गेलेला असतो अशा प्रकरणात आमच्या बीएलओला ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. अशा वेळी काय करायचंय प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा इलेक्शन कमिशनचं ईसीआय नेट म्हणून ऍप आहे, ईसीआय नेट किंवा व्होटर पोर्टल आहे. जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलं तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002 मतदार जुन्या मतदार यादीतील नाव शोधा म्हणजे मागील एसआयआर मधील नाव शोधा असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि त्या टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे, आपलं नाव, आपलं जर रिलेटिव्हचं नाव देता येत असेल तर शक्य नाही तर केवळ आपलं नाव दिलं तरी चालेल, आपला 2002 मधलं राज्य, 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या वेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं आणि ह्या जर 3-4 माहिती जर टाकल्या तर त्यांना त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतातली माहिती कुठल्याही समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरीही त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा समजा तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी नसणार आहे. मग त्यावेळी तो आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवावी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल जर बीएलओकडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मधली, झालं काम. एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये तो एक कॉलम असतो 2002 माहिती भरण्याचं, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या आई वडिलांची माहिती, ही माहिती भरून दिलं आणि खाली थोडीशी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं आणि इन्युमरेशन फॉर्मवर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्याचं मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील

0: नाव अबाधित राहील.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्रं प्रत्यक्ष द्यावी लागणार आहेत याविषयी सांगा ना सर.
0: आता ज्यावेळी आमची हा कार्यक्रम सुरू झाला आहे, हाऊस टू हाऊस इनोव्हेशन म्हणतो आपण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून आणि 29 जुलै पर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर या कालावधीत आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो, तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट मध्ये इन्युमरेशन फॉर्म, म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्टमध्ये त्याच्या मॅपिंगची, म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे, ही तुमची माहिती आहे, ही बरोबर आहे की सांगा, आणि बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल क्रमांक सांगा आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात, आधार क्रमांक द्या आणि सही करा. एवढंच काम आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओ कडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे, 2002 ची आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होत नाही, तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होतात, त्यावेळी कुठे होतात 2002 मध्ये, आपण जर 18 वर्षाचे नसाल तर आपले आई वडील त्यावेळी कुठे होते त्याची फक्त माहिती सांगा आणि त्या आधारे ती माहिती दिल्यानंतर आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असेल तो त्याच्याकडे जे ऍप असेल त्या ऍपच्या आधारेच तो तात्काळ ती माहिती त्या ऍपवरून उपलब्ध करून घेईल आणि ती उपलब्ध करून घेतलेली माहिती तो त्या गणना प्रपत्रामध्ये भरेल आणि त्या गणना प्रपत्रावर संबंधित जो मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर दोन प्रतीमध्ये असणार, एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे, अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही, कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांना द्यायची गरज नाही, त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालेलं नसेल, म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये, आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 ला मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काही तो त्याला थांगपत्ता नसेल, तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. त्याचा फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल, ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला, प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. मात्र त्या व्यक्तीला, त्या मतदाराला एक नोटीस जाईल, ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्राम प्रमाणे ऑगस्ट मध्ये पब्लिश होणार आहे आणि ही ऑगस्ट मध्ये पब्लिश 5 ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल, ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही, 2002 ची माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत, तुमचं तर 2002 मध्ये यादीत नाव दिसत नाहीये, मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा, अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल. ज्यांचं नावच सापडलेलं नाही 2002 च्या मतदार यादीमध्ये त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट त्यावेळी द्यावे लागतील, आत्ता नाही.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी, जनतेला आपण काय आवाहन कराल?
0: याच्यामध्ये नागरिकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे, कारण आपल्याला माहितीच आहे की लागोपाठ निवडणुका होत आहेत, आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा झालेला आहे, तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील, प्रगणक, हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते आणि त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेवल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये, महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे, अशावेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्रस्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहेत, कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे, तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यांनी चांगली माहिती दिली, तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार

0: यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळं मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
1: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9,68,00,000 मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भारत घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम गावकरी मंडळ. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. सोमेश्वर पाटील.

मंडळी नमस्कार. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 13 आषाढ शके 1948 अर्थात 5 जुलै 2026. गावकरी मंडळ या कार्यक्रमात आता श्रीमती जानकीबाई पोद्दार यांच्या कीर्तनाचा आनंद आपण घेऊया.

लेकुरे उदंड झाली या विषयावर विवेचन करीत असताना आपण निरूपणाला घेतलेल्या श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या वचनाचा विचार करूया. 400 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एकंदर समाजाच्या परिस्थितीचं अवलोकन करून जे आपले विचार समाजासमोर मांडलेले आहेत ते अत्यंत मोलाचे आहेत. संत हे फार दूरदर्शी असतात. त्यावेळी मांडलेले समर्थांचे हे मौलिक विचार सध्या चालू परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. दिवसेंदिवस आपल्या भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येक व्यक्तीला अन्न वस्त्र आणि निवारा या अत्यंत महत्वाच्या गरजा दिवसेंदिवस कशा पुऱ्या कराव्यात याचा गंभीर विचार प्रत्येकाला जाणवत आहे. आपल्या कुटुंबातील मुलाबाळांचं पोषण कसं करावं, त्यांना योग्य तो सकस आहार कसा द्यावा, त्यांचं शिक्षण, त्यांचं राहणीमान, त्यांचं आरोग्य अशा अनेक समस्या प्रत्येक नागरिकावरती मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याच्यावरती येऊन ठेपलेली आहे. या सर्वांचं महत्वाचं मूळ कारण त्याच्यावरती आणि येण्याचं कारण की जर कोणतं असेल तर ते म्हणजे कुटुंबातील अपत्यांची मुलांची वाढती संख्या हे होय. या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचं आणि कारण कार्य प्रत्येक नागरिकाची मुख्य जबाबदारी हीच आहे की त्यांनी आपलं कुटुंब मर्यादित ठेवणं अत्यंत अनिवार्य आहे. जास्त मुलामुलींची संख्या जर वाढत गेली तर त्याचे काय दुष्परिणाम होतात.

आणि पुत्रांची अशा तऱ्हेने प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये मुला मुलींची संख्या वाढू लागली तर प्रत्येक पालकाने किती जरी पैसा मिळवला तरी तो पुरणार नाही, कारण दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे वेळेवरती पाऊस पडत नाही, धान्य भरपूर पिकत नाही, दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे आणि अशा संकट समय वाढत्या लोकसंख्येची समस्या दिवसेंदिवस आपल्याला भेडसावत आहे. तर या लोकसंख्येच्या वाढीला वेळीच आपण आवर घातला नाही तर फार फजिते होणार आहे. यासाठी आपले सरकार देखील अत्यंत कार्यरत आहे, समाजाला वेळोवेळी जागृत करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन त्याचं महत्व पटवून देत आहेत. छोटा कुटुंब सुखी कुटुंब, कुटुंब लहान सुख महान, एक पुरे दुसरे नको अशा घोषणांचे फलक सार्वजनिक ठिकाणी लावून प्रचार करीत आहेत. संत तुकाराम महाराज देखील आपल्या अभंगाद्वारे समाजाला सांगत आहेत, पुरे

तुकारामांना या अभंगाचा विचार करीत असताना आपल्या लक्षामध्ये येईल की एकच मुलगा असेल अथवा मुलगी असेल तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी तो पालक चांगल्या तऱ्हेने पार पाडू शकतो. त्याच्या पोषणाची शिक्षणाची जबाबदारी त्याच्यावरती करण्याचे उत्तम संस्कार हे सर्वच तो योग्य रीतीने पार पाडू शकेल. त्याच्यावरच सर्व लक्ष केंद्रित केल्यामुळे तो आदर्श बनू शकेल. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा तो गुंडा म्हणजे शूरवीर, बलवान, चारित्र्यवान, कीर्तिवान असा होऊ शकेल आणि तोच आपल्या राष्ट्राचा आधारस्तंभ होईल, देशाच्या प्रगतीमध्ये भर घालू शकेल. मुली जरी कुटुंबामध्ये जास्त असतील तर त्यांनाही मुलांच्या बरोबरीने शिक्षण द्यावं लागतं, त्यांच्या सर्व गरजा पुऱ्या कराव्या लागतात. अशा परिस्थितीमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांना त्या मुलीचे लग्न करीत असताना हुंड्याची समस्या भेडसावत असते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कन्या उपवर झाल्या त्याला उजवावया द्रव्य नाही. हुंडा कमी दिला असताना लग्नानंतर कित्येक मुली हुंडाबळी या समस्येला बळी पडतात. तर या सर्व गोष्टींचा दूरगामी विचार भारतातल्या प्रत्येक नागरिकाने करायचा आहे आणि आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त जनता ही गरीब परिस्थितीमध्ये जगत आहे आणि म्हणून आपण समर्थांचंच वचन ध्यानात ठेवूया की समर्थ रामदास स्वामी जे आपल्या मूळ आणि कवनामध्ये म्हणतात, लेकुरे

भगवान गोपालकृष्णांचे बालपणातील सवंगडी वर्ज्या वाकड्या पेंड्या सुदामा हे बालमित्र होते. त्यामधील सुदामा हा त्यांचा अत्यंत परममित्र होता. सांदीपनी गुरूंच्या आश्रमामध्ये गुरुग्रही राहून विद्याभ्यास गोपालकृष्ण आणि सुदामा शिकत होते. त्यामुळे त्यांची मैत्री अत्यंत दृढ झाली. वेदविद्या संपन्न झाल्यानंतर सुदामा याने ग्रहस्थ आश्रमाचा स्वीकार केला. त्याला सदाचरणी पतिव्रता अशी सुशीला नावाची पत्नी लाभली. एकंदर त्याच्या प्रपंचामध्ये

सुद्धा महात्यांच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आणि आपला भिक्षुकीचा व्यवसाय करीत होता. एकंदरीत त्या व्यवसायामधून जे धन त्याला प्राप्त होत असे त्यातून त्याच्या प्रपंचाची जबाबदारी तो पार पाडित होता. निसर्ग नियमानुसार त्याच्या प्रपंचामध्ये आता मुलंबाळ झाली. दिवसेंदिवस आणि वाढत्या प्रपंचामध्ये त्याला मिळणारं धन हे कमी पडू लागलं. त्याच्या मुलाबाळांची आणि उपासमार होऊ लागली. एकंदर त्याच्या संसाराचं चित्र कसं होतं

आणि अशा तऱ्हेने सुदाम याला मुलाने त्रास दिला. त्यावेळेला सुदामने शांतपणे त्यांच्यावरती न रागावताना शांतपणे त्यांना म्हणत असत, मुलानो नसे सार अन्नात काही आणि जपा रे जपा राम तो शेष शाही. आणि त्याप्रमाणे की भूकेचं शमन करण्यासाठी सुदामदेव आपल्या मुलांना उपदेश करीत असत, दयाळू महातात तो या जगाचा आणि तया चिंतनी शिणवावी स्वाचा. बाळानो आपण सर्वजण श्री हरीचं नामस्मरण करूया, तुमच्या भूकेचं आणि निवारण होईल. सुदाम देवांच्या सांगण्याप्रमाणे मुलांनी भगवंतांचं नामस्मरण करावं. बरेच वेळेला या बाळांना उपाशीनी जावं लागत असे, नुसतं पाणी पिऊन सुद्धा राहावं लागे. या मुलांचं हे उपासमारीचं दुःख पाहून आणि सुदाम यांची पत्नी मात्र सुशीला ही अतिशय दुःखी होत असे. एक दिवस ती आपल्या पतीला सांगते की नाथ,

असणार. या बाळांची होणारी उपासमार, त्यांची ही होणारी दुर्दशा मला बघवत नाही. तर या दारिद्र्याने आणि पिळलेले असताना आपण याचं दारिद्र्याचं निवारण करण्यासाठी मी एक आपल्याला उपाय सांगते, त्याचा आपण आणि विचार

तो गोपाळकृष्ण जर तुमचा खरा मित्र असेल तर त्याला एकदा जाऊन भेटा, म्हणजे तो तुमची काहीतरी योग्य अशी सोय लावी. तुम्हाला जसा त्याचा अभिमान आहे ना, तसा त्याला तुमचा आहे किंवा नाही आपल्याला ते कळेल. सुदामजीने आपल्या पत्नीचं म्हणणं मान्य केलं आणि त्यांना भगवंताला आपल्या प्रपंचासाठी मुला बाळांच्यासाठी मागणं आणि हे योग्य वाटत नव्हतं. भक्त हे आणि आपल्या संसारामध्ये ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान या वृत्तीचे असतात. परंतु त्यांनी विचार केला की या निमित्तानं भगवान गोपाळकृष्णाचं दर्शन तरी आपल्याला होईल. बरे दिवसामध्ये आणि आपली आणि त्यांची भेट नाहीये. सुदामजी आपल्या पत्नीला म्हणतायत की सुशीले, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आणि मी जायला तयार आहे, परंतु

अतिशय मुखाने भगवंताचं नामस्मरण करीत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव सुदामा द्वारकेला येऊन पोहोचला. द्वारकाधीशांची ती सुवर्ण नगरी धनधान्याने समृद्ध असलेली तेथील ते सुखी संपन्न असे नगरवासी हे सर्व पाहून आनंदित झालेला सुदामा स्वतःकडे पाहून आणि लज्जित झालाय. तो म्हणजे मूर्तिमंत दारिद्र्याचा पुतळाच होता हो. अंगावरती फाटके तुटके कपडे आहेत, बुडभर पोहे काखोटीला फाटक्या पंचामध्ये आणि बांधलेले आहेत

मने श्री हरीला आपण कसं भेटावं आणि म्हणून विचार करू लागला. येता येता द्वारकाधीशांच्या राजवाड्याजवळ आलाय. द्वारपालाने विचारले ती कोण आहेस. एकंदर त्याचा पोशाख त्याची ती दरिद्री अवस्था पाहून ते द्वारपाल त्याच्या गरिबीची थट्टा करू लागले. हसू लागले. तुला कोण पाहिजे, तुझं नाव काय. काही सुदामा त्यांना सांगू लागलाय.

माझं नाव सुदाम आहे. द्वारकाधीश प्रभू गोपाळकृष्ण हा माझा बालपणचा मित्र आहे. आणि असं म्हटल्यानंतर द्वारपाल खदखदून हसले. परंतु गोपाळकृष्णांची सक्त ताकीद होती की कोणी जरी मला भेटायला आला मग तो राव असो अथवा रंग असो त्याची वर्दी माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे द्वारपालाने भगवंताला निरोप दिला की तुम्हाला भेटण्यासाठी सुदामा नावाचा एक अत्यंत गरीब असा विजय आला आहे. सुदाम्याचे नाव गोपाळकृष्णाने ऐकताच भगवंत आपल्या पितांबराचे सोगे सांभाळीत सिंहासनावरून धावतच सुदाम्याच्या भेटीसाठी राजवाड्याच्या द्वाराशी आले. सुदाम्याला कडकडून मिठी मारली, त्याला हात धरून दरबारामध्ये आणलंय.

कोणीतरी मला भेटायला आला मग तो राव असो अथवा रंग असो त्याची वर्दी माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे द्वारपालाने भगवंताला निरोप दिला की तुम्हाला भेटण्यासाठी सुदामा नावाचे अत्यंत गरीब असा विजय आला आहे. सुदाम्याचे नाव गोपाकृष्णाने ऐकताच भगवंत आपल्या पितांबराचे सोगे सांभाळीत सिंहासनावरून धावतच सुदाम्याच्या भेटीसाठी राजवाड्याच्या द्वाराशी आले. सुदाम्याला कडकडून मिठी मारली, त्याला हात धरून दरबारामध्ये आणलंय, त्याला सिंहासनावरती बसवलंय, भूदेव म्हणून त्याचं पूजन केलं, यथायोग्य स्वागत केलंय आणि इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी झाल्या, त्याच्या घरचं मुलाबाळांचं कुशल विचारले आणि नंतर भगवान गोपाळकृष्ण सुदामजीला म्हणताय, सुदामा अरे वहिनीने माझ्यासाठी काय भेट दिली? त्यावेळी सुदाम्याने फाटक्या पुरुसुंडी मधून बांधून आणलेले मुठभर पोहे भगवंतांच्या आणि त्यांच्या हाती दिलेले आहेत. भगवंतांनी प्रेमाने ते भक्षण केले. शुद्ध अंतकरणाने आणि प्रेमाने दिलेल्या मुठभर पोह्यांच्या बदल्यात विश्वकर्मा याला सांगून सुदाम्याला सुवर्ण नगरी आणि सर्व वैभव त्याला बहाल केलं. सुदाम हा भगवंतांचा एकनिष्ठ भक्त होता, निष्काम भक्ती करणारा असा श्रेष्ठ होता आणि म्हणून त्याला हे सर्व वैभव मिळालं. परंतु आपल्या सख्या सामान्य माणसाला सुखी आणि समृद्ध जर व्हायचं असेल तर मात्र आपण निरूपणाला घेतलेल्या समर्थांच्या वचनाचा बोध लक्षात ठेवावा आणि त्याप्रमाणे आपलं कुटुंब मर्यादित कसं राहील याचाच आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणूनच समथ रामदास स्वामी आपल्या मूळ वचनामध्ये आपल्याला हे

श्रीमती जानकीबाई पोद्दार यांच्या कीर्तनाचा आनंद आपण घेतला. मंडळी याबरोबरच आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी असलेला गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ. सोमेश्वर पाटील.

0: विजापूर रोड सोलापूर,
1: मोबाईल 93-72-707-100।
2: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू। NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारतीय विद्यापीठ, विजापूर रोड जुळे सोलापूर,
3: मोबाईल 90-49-36-60-77
1: आणि 97-66-17-24-18।
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ
3: डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड सोलापूर,
4: मोबाईल 91-72-710-499।
5: अहो काका, मिठाई काय वाटतंय?
1: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं। आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ।
5: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन, 10,49,000 पुढे, रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर, मोजकेच फ्लॅट शिल्लक।
1: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड सोलापूर,
5: मोबाईल 73-5000 25-47 आणि 84-11-966-700।
6: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी।
7: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील।
6: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून।
7: दागिने त्यांच्याकडूनच आणलेत।
8: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते। सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स सोलापूर। फोन 274

0: श्रोतेहो, गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराचं

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: जय श्रीराम. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं अयोध्येतील श्रीराम मंदिराची अनुभूती सोलापुरातच यावी यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणेच प्रति राम मंदिर उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. 5 एकरावर भव्य साकारणाऱ्या या श्रीराम मंदिरासाठी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या रामभक्तांनी वाळू सिमेंट विटा फरशी किंवा पैसे अशा कोणत्याही स्वरूपात देणगी देऊन हातभार लावू शकता. ज्या रामभक्तांना देणगी देऊन या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया श्रीराम पाटील बेलाटीकर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल 992219228848.
3: त्वचा रोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर.
4: मोबाईल 77192922555.
2: इलेक्ट्रोपॅथी ही एक शुद्ध नैसर्गिक क्रांती आहे कारण यातली औषधं आणि इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाइम्स पासून तयार केली जातात त्यामुळे कोणताही दुष्परिणाम नाही. इलेक्ट्रोपॅथी हा आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे. युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर इथं कॅन्सरवरही मात करता येते. आपल्या गावात परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्ण असेल तर घाबरून जाऊ नका. ताबडतोब विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर असलेल्या कुबेर कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर घेऊन या. विना केमो विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन इलेक्ट्रोपॅथी उपचारानं कॅन्सर मुक्त व्हा. संपर्क युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर. मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18.
5: इंस्टाची स्टोरी फेसबुकचे लाईक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी
6: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
7: अय्या

0: सर्वात सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार.
1: पण तू कसा ओळखलास?
0: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: श्रोते हो, 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय। आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे। अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली। कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला। मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली। यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला। बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे। क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे। पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले। ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली। ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले। ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत। रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला। खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे, तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे। पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली। अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला। यामुळे लाहेरी भिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे। पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला।
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
0: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत। यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते। पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे। 7 ओपेक प्लस देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश ओपेक प्लसचे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थ

च्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तीजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, OTT-वरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. यासंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटीशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाजमाध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाजमाध्यमांवर करत असून यासंदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाजमाध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्र प्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या.

0: या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता आयसीसी वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्याचं थेट प्रसारण आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. आणि आता आमच्या नियमित कार्यक्रमांचं प्रसारण न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल मोबाईल ऍपवरून आपण ऐकू शकाल.

श्रोते हो न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:16 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया नीलकंठ मास्तर या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत, ज्याला संगीत आहे अजय अतुल यांचं. श्रोते हो पूजा सावंत आणि आदिनाथ कोठारे यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं आहे. ऐकूया.

0: पूजा सावंत आणि आदिनाथ कोठारे यांच्यावर चित्रित झालेलं नीलकंठ मास्तर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गाणं आत्ताच आपण ऐकलं.
1: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया गोलमाल या चित्रपटातलं भरत जाधव, अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी यांच्यावर चित्रित झालेलं गुरु ठाकूर यांचं गाणं गायले अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. संगीत अवधूत गुप्ते यांचंच आहे.

0: गोलमाल या चित्रपटासाठी गुरु ठाकूर यांचं गाणं आपण ऐकलं, अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात.
1: दररोजच्या स्वयंपाकात हवा काहीतरी खास बदल,
2: मग नक्की ऐका खमंग रुचकर, तुमचा आवडता कार्यक्रम.
1: इथे मिळतील चविष्ट सोप्या घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही.
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर करणारी रहस्य.
1: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
2: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर,
1: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
2: अधिक स्वादिष्ट.
0: श्रोते हो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 8:27 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया अंकुश चौधरी आणि दीपाली सईद यांच्यावर चित्रित झालेलं, अजय गोगावले यांनी गायलेलं प्रियदर्शन जाधव यांचं गाणं. संगीत अजय अतुल यांचं आहे तर चित्रपटाचं नाव आहे जत्रा.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
3: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.

श्रोतेहो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 8:34 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया गलगले निघाले या चित्रपटासाठी आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं. भरत जाधव आणि केतकी थाटे यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं आहा.

श्रोतेहो, गलगले निघाले या चित्रपटासाठी आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं आताच आपण ऐकलं. भरत जाधव आणि केतकी थाटे यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं होतं. श्रोतेहो, आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया नवरा माझा नवसाचा.

या चित्रपटातली ही सुंदरशी लावणी उत्तरा केळकर यांच्या स्वरात संगीतबद्ध केली आहे जितेंद्र कुलकर्णी यांनी. श्रोतेहो, ही लावणी किशोरी शहाणे यांच्यावर चित्रित झालेली आहे.

0: नवरा माझा नवसाचा या चित्रपटातल्या उत्तरा केळकर यांनी गायलेल्या लावणीबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. आता समाचार संध्या. हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: गेल्या 94 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी कार्य करणारी पेशंट्स रिलीफ असोसिएशन अर्थात भावे रुग्णोपयोगी वस्तू संग्रह संस्था सोलापूर.
1: वॉकर, फाउलर बेड, कमोड, व्हील चेअर, नेब्युलायझर यासारख्या वस्तू अल्प दरात मिळतात.
0: तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त 100 रुपयात फिजिओथेरपी उपचार होतात.
1: गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त पुरवठा आणि अल्प दरात रक्त तपासण्या केल्या जातात.
0: भावे रुग्णोपयोगी संस्था, नवी पेठ, सोलापूर. मोबाईल 930-978-1512.
1: संस्थेच्या स्मृती दालनास अवश्य भेट द्या. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
0: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156.
2: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
3: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
2: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 9579-790-940.
1: काय मित्रा, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं का?
4: हो तर, ब्रेक्स, इंजिन, ऑइल चेक एकदम टकाटक आहे.
1: आणि तुझ्या लाख मोलाच्या शरीराचं चेकअप?
4: नाही ना.
1: 50-60 हजारांच्या निर्जीव गाडीचं चेकअप करू शकतोस आणि अमूल्य शरीराच्या बॉडीला अचानक ब्रेक लागला तर बघ, विचार करून पहा. तू एकदा आरोग्यदायी जीवनासाठी शरीराच्या संपूर्ण आरोग्य तपासण्या आजच करून घे आणि निश्चिंत हो.
4: अरे पण कुठं करू?
1: अरे सोलापूर डायग्नोस्टिक्स मध्ये,
4: दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर इथं.
1: अगदी बरोबर. फोन नंबर माहितीये ना?
4: 73-85-81-85-55.
1: आरोग्य मित्र योजनेत आजच आपणही सहभागी व्हा.
5: सीर सलामत तो पगडी 50.
6: इंस्टाचे स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
7: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर।
5: काय ग, एवढी कसली काळजी करतेस?
6: अहो, आपल्या नानांना कॅन्सर झालाय।
5: युवराज इलेक्ट्रोपॅथी असताना काळजी कसली मग?
6: म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
5: कॅन्सरची सगळी औषधं आणि इंजेक्शन वनस्पती पासून तयार केल्यामुळे 100% नैसर्गिक आहेत।
6: म्हणजे अजिबात दुष्परिणाम नाही?
5: कमी खर्चात फक्त 7 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे फरक पडतो। अनेक रुग्णांनी लाभ घेतलाय, विना केमो, विना रेडिएशन आणि विना ऑपरेशन।
6: छान झालं बाई, या वयात आपल्या नानांना त्रास नाही होणार।
5: भारतातलं तिसरं, महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आपल्या सोलापुरात आहे।
6: कुठे आहे ते?
5: विजापूर रोड, इंचगिरी मठासमोर, कुबेर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, युवराज इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर, सोलापूर।
0: मोबाईल 73 87 24 25 25 किंवा 96 89 64 62 18।
7: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल।
8: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून। चांदला बॅटरी सेंटर, सोलापूर।

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 9:05 झाली आहेत. आता आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याचं थेट प्रसारण आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आता सहक्षेपित करत आहोत. आणि आमच्या नियमित कार्यक्रमांचं प्रसारण न्यूज ऑन AIR या ऍपवर आता आपण ऐकू शकाल.

श्रोते हो न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल मोबाईल ऍपवरून आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. 9:06 झाली आहेत. आता एक कलाकार अंतर्गत ऐकूया संगीतकार अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी.

चित्रपट जीवलगा, गायक कलाकार आशा भोसले आणि सुरेश वाडकर, शब्द प्रवीण दवणे यांचे, तर संगीत अर्थातच अनिल मोहिले यांचं.

एक कलाकार अंतर्गत अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा आनंद आपण घेत आहोत. आता ऐकूया खट्या सासू नाठा सून या चित्रपटासाठी ज्योत्स्ना हार्डीकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदरसं गाणं.

खट्याल सासू नाठा असून चित्रपटातल्या या गाण्याबरोबरच एक कलाकार अंतर्गत मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात संगीतकार अनिल मोहिले यांनी संगीत दिलेल्या गाण्यांचा आनंद आपण घेतला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. श्रोतेहो, रात्रीचे 9:15 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल मोबाईल ॲपवरून आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. रात्रीचे 10 वाजले आहेत.
1: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
2: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
3: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
4: अगं आपके काय सांगत होतीस ग तू?
5: होतं ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
4: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
5: पाणी उकळून शानपण.
4: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
5: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
4: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
5: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा तो शिकवतोय ना.
4: हक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
3: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.

0: श्रोतेहो आता ऐकूया कार्यक्रम गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं। या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे राजेंद्र कुमार कांबळे यांचं।
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं।
1: गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं। संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचं। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
2: गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं।
3: गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं या कार्यक्रमात मी राजेंद्र कुमार कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतोय। रसिक हो, 4 जानेवारी 2026 पासून आपण या कार्यक्रमाचा आनंद घेताय। 1951 ते 1971 म्हणजे 3 दशकातील सुपरहिट हिंदी चित्रपट गीतांवर आपण प्रकाश टाकून विविध कालखंडांमध्ये तांत्रिकदृष्ट्या नृत्य प्रकारात गाण्यांमध्ये आणि चित्रपटाचं संगीत यामध्ये कसा बदल झाला, अभिनेते अभिनेत्री यांचं आगमन, गीतकारांचं आगमन, विविध संगीतकारांचं आगमन या सगळ्या गोष्टींचा आपण मागोवा घेतला आहे आणि यापुढेही घेणारच आहोत। आपलं प्रेमही भरभरून या कार्यक्रमाला मिळत आहे, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। चला सुरुवात करूया आपल्या गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं या कार्यक्रमाच्या आजच्या 25व्या भागाला।

शर्मिली हा 1971 सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. यामध्ये शशी कपूर आणि राखी प्रमुख भूमिकेत होते. गीतकार होते नीरज तर संगीतकार होते सचिनदेव बर्मन. या शर्मिली चित्रपटात राखी यांची दुहेरी भूमिका आहे. रोमॅन्टिक प्रणयपट असणारा हा चित्रपट मध्यंतरानंतर रहस्य आणि थरारपट याकडे वळतो. पटदीप रागावर आधारित असणारं गाणं ऐकूया.

जोरदार आणि आश्वासक अभिनय साकारलाय आणि याचं कौतुक समीक्षकांनी देखील केलं होतं. संगीतकार एस डी बर्मन यांनी अनेक राग वापरून गाण्यांच्या धून तयार केल्या असल्यानं नीरज यांच्या गीतांना एक विशिष्ट उंची प्राप्त झाली. भीमपलाशी रागावर आधारित असलेलं गाणं गुणगुणण्याकरिता.

1971 मध्ये कॅबरे गाणी हमखास पाहायला मिळायची आणि ती लोकप्रिय देखील होत असत. शर्मिली चित्रपटात देखील एक गाणं हॉटेलमध्ये सहाय्यक अभिनेत्री अनिता गुहा यांच्यावर चित्रित केलंय, जे कॅबरे नृत्य गीत आहे. आशा भोसले यांनी गायलेलं या चित्रपटातलं हे एकमेव गीत आहे. आपण ऐकूया.

रसिक हो, चित्रपटातील गाणी हिट तेव्हाच ठरतात जेव्हा गाण्याची बोल हृदयस्पर्शी, संगीत कर्णमधुर आणि मनमोहक लोकेशन याबरोबरच गायकांनी आपल्या आवाजानं व्यक्त केलेल्या भावना हे समीकरण सुंदररित्या जमून येतं तेव्हा. आणि हे सगळं असणारं गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा गुणगुणल्याशिवाय राहतच नाही. खरंय ना?

0: 1971 या वर्षातला सातवा सुपरहिट फिल्मफेअर पुरस्कार विजेता चित्रपट होता आनंद. यामध्ये राजेश खन्ना प्रमुख भूमिकेत होते तर अमिताभ बच्चन, सुमिता सन्याल, रमेश देव, सीमा देव यांच्यासह अनेक कलाकार सहाय्यक भूमिकेत होते. राजेश खन्ना यांचा या वर्षातला हा तिसरा हिट चित्रपट ठरला. गाणी गुलजार आणि योगेश यांची तर संगीत होतं सलील चौधरी यांचं. लिम्फोसार्कोमा हा दुर्मिळ प्रकारचा कर्करोग झालेला युवक आपण 6 महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही हे माहीत असूनही कसा निर्विकार राहतोय आणि आपल्या सभोवताली असणाऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय. पियानो वाजवत अभिनेत्यांवर गाणी चित्रित केली जात असत हे आपण जाणताच. या आनंद चित्रपटात देखील राजेश खन्ना यांच्यावर गाणं चित्रित केलंय, आपण ऐकूयात.
1: मैंने

आनंदला आजार झाला हे लक्षात आल्यानंतर त्याची प्रेयसी दुसऱ्या बरोबर लग्न करते आणि हा आघात विसरण्यासाठी आनंद मुंबईला आलेला असतो. पण एके दिवशी तिच्या आठवणीत त्यानं एका पुस्तकात फूल ठेवलेलं असतं, ते नकळत पुस्तक त्याच्या समोर आल्यानंतर त्याच्या भावना व्यक्त करणारं गाणं राजेश खन्ना यांच्यावर चित्रित केलंय. आपण हे ऐकूया.

राजेश खन्ना यांच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये किशोर कुमार मोहम्मद रफी यांच्या आवाजाचा वापर केला गेलाय, पण आनंद चित्रपटासाठी मात्र सलील चौधरी यांनी मुकेश आणि मन्ना डे यांचा आवाज वापरलाय. जीवनाचं कोडं कुणालाही सोडवता आलं नाही आणि येणारही नाही. आपलं मन कधी हसेल, कधी रडेल, कधी कुठल्या गोष्टी मागे धावेल हे सांगता येत नाही. खरंय ना, समुद्र किनाऱ्यावर चित्रित केलेलं गाणं खास आपल्यासाठी.

0: कभी तो हंसाए।
1: 1971 चा आठवा सुपरहिट चित्रपट ठरला मर्यादा। यामध्ये राजेश खन्ना, माला सिन्हा, राजकुमार, प्राण, हेलन यांच्या भूमिका आहेत। शोकांतिका कथानकाचा हा चित्रपट आहे। गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार कल्याणजी आनंदजी। राजेश खन्ना यांचा या वर्षातला चौथा हिट चित्रपट। राजेश खन्ना आणि माला सिन्हा यांच्यावर चित्रित केलेलं छेडछाड करणारं गाणं ऐकूया।
2: गुस्सा।

0: मर्यादा चित्रपट जरी शोकांतिका कथानकाचा असला तरी सत्य उघडकीस येण्याआधी नायक नायिका यांचं प्रेम दाखवण्याकरिता रोमॅन्टिक गाणी दाखवणं क्रमप्राप्त असल्यानं या चित्रपटात तशा प्रकारची गाणी देखील आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. केवळ भावमुद्रेच्या अभिनयानं सजलेलं स्टुडिओमध्ये राजेश खन्ना माला सिन्हा यांच्यावर चित्रित केलेलं गाणं ऐकूया आणि गुणगुणूया.
1: ए
2: अरे
1: चुपके से दिल दे दे
2: नहीं ते
1: नहीं ते शोरम.

मर्यादा चित्रपटात राजकुमार यांच्या समवेत हेलन यांच्यावर चित्रित केलेलं कॅबरे नृत्यगीत आहे. खरं तर हेलन यांचं नृत्य एकल स्वरूपाचं चित्रित केलेलं असतं, पण या चित्रपटात मात्र राजकुमार मद्यधुंद अवस्थेत गाण्यात समाविष्ट झाल्याचं दाखवलंय. दिग्दर्शकानं असं का केलं असेल असा प्रश्न गाणं पाहताना मनात आल्याशिवाय राहत नाही. पण मर्यादा या चित्रपटाच्या कथानकावरून हे लक्षात येईल की कथेची गरज म्हणून असं केलं असेल.

0: हमस प्यार।
1: 1971 चा 9 नंबर चा हिट चित्रपट होता रखवाला। यामध्ये धर्मेंद्र, लीना चंदावरकर, विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या। गाणी राजेंद्र कृष्ण यांची, तर संगीतकार होते कल्याणजी आनंदजी। हा ऍक्शन थ्रिलर कथानकाचा चित्रपट होता। एकाच वर्षात धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांच्या एकत्र भूमिका असलेला हा दुसरा चित्रपट होय। सदैव सुपरहिट असलेलं आणि आज देखील पाहिलं आणि ऐकलं जाणारं गाणं गुणगुणण्याकरिता।

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं।
0: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं। संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचं। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।

गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं राजेंद्र कुमार कांबळे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ सोमेश्वर पाटील.

श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजत आहेत. आता सुरुवातीला हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.